श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये अरुणा ढेरे यांची भक्तिरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती मिलिंद जोशी यांनी. भक्तिवंदना कार्यक्रमात शेवटी ऐकूया संत तुकडोजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना, गायली आहे अजित कडकडे यांनी.

याबरोबरच भक्तिवंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 6:35 झाली आहेत. ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषी सल्ला. यात आपण ऐकाल विविध फळांचे पोषण मूल्य याविषयी संकलित माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 आपण गझल ऐकाल. 9:00 ते 10:00 यावेळीमध्ये विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 ते 10:30 यावेळीमध्ये मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. आजच्या कार्यक्रमात गोलमाल, क्षण, लय भरी, मध्यम मार्ग, सवाल माझ्या प्रेमाचा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं आणि वेड लावी जीवा या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. 10:30 नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकाल. लेखक आनंद यादव. 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्ता बेलकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकाल. उमंग एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 11:00 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकाल. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते

सहक्षेपित करू. आमची आजची सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर ही होती ओळख आमच्या आज प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची, अर्थात रूपरेषा.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात विविध फळांचे पोषण मूल्य याविषयी संकलित माहिती ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूयात विविध फळांचे पोषण मूल्य. याविषयी प्राध्यापिका दीप्ती पाटगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू, आपण पाहूया की आपले आरोग्यासाठी फळाचे महत्व काय आहे की नाही. आपल्या शरीरासाठी जसे विविध प्रकारची अन्नाची गरज असतात, विविध प्रकारचे अन्न मध्ये आपण ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ खात असतो, तसेच त्याच स्वरूपामध्ये आपण दाल वर्गीय घेतो, डाळ घेतो, भाजी घेतो, तसेच फळाची गरज असतात. पण विशेषतः ग्रामीण भागामध्ये फळाची सेवन खूप कमी केले जातात आणि त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता कमी होतोय. महत्वाची फळाची जे गरज असतात, जे की आपल्याला रोग आपल्याला येऊ नये, कुठला आजार येऊ नाही, ह्याच्यासाठी आजाराला फाईट करण्यासाठी ज्याच्या गरज असतात, रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, ते जर फळाचे सेवन आपण केला तर त्याच्याने आपल्या मध्ये ते क्षमता वाढत असतोय. आता फळाचे सेवन करत असताना सहजासहजी जे आपल्या ग्रामीण गावामध्ये उपलब्ध होतोय त्याच्यामध्ये आपला जर कोरडबाहूमध्ये जर विचार केला तर सीताफळ आहे, आपल्याकडे आंब्याची शेती असतात, आपण केळी खाऊ शकतो, बाराही महिने असणारी केळी आहे, जे की केळीमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, झिंक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि एक चांगले आरोग्य जगण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, म्हणजे ह्या जे सगळे क्षार आहे, मिनरल्स, ह्या सगळे मिनरल्सचीही गरज असतात आणि फळामध्ये आपल्याला जास्त जास्त मिनरल्स भेटत असतोय म्हणून हिची गरज असतात. तसेच आंबा, म्हणजे व्हिटॅमिन क, पिवळा दिसला की व्हिटॅमिन क ची गरज असतो आपल्याला आणि आपल्याला डोळेसाठी, आपल्या डोळ्यामध्ये रात्रंधारपणा येऊ नये किंवा आपल्या डोळ्याची रोशनी चांगली राहावा, ह्यासाठी आपल्याला पिवळा फळ खाणे गरजेचे असतो. त्याच्यामध्ये आंबा एक आहे ज्याच्या की आपण सेवन करायला पाहिजे आपल्याला. तर चिक्कू जे आपण घेतला तर चिक्कूमध्ये आयर्न भरपूर प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये जे चिक्कूचे सेवन आपण करायला पाहिजे आणि साधारणतः ग्रामीण भागामध्ये सहसासाचे होत असतोय पण आपण दुर्लक्ष करतोय आणि फळाला आपण महत्त्व देत नाही आणि आपण ते फळ खात नाही आणि त्यामुळे आपला कुठलाही आजार आपल्यामध्ये लवकरात लवकर होतोय आणि आपण आपला रोगप्रतिकार क्षमता कमी होतोय. लिंबू प्रत्येकांच्या घरामध्ये, प्रत्येकांच्या शेतामध्ये, ग्रामीण भागामध्ये एक तरी लिंबाचे झाड असायलाच पाहिजे. लिंबू वर्गीय कुठलाही फळ खाल्ला आंबटमध्ये तर आपल्यामध्ये जे आपण अन्नधान्यामध्ये जे आपण लोह घेतलेला असतो ते लोहाचे शोषण करण्यासाठी या ठिकाणी लिंबाची गरज असतात आणि जर लिंबू वर्गीय काही फळ खाल्ला नाही किंवा लिंबू वर्गीय काही पिकं घेतला नाही तर ते अन्नामधले घटक जे लोह असतात ते आपले बॉडी शोषून हिमोग्लोबिन तयार करत नाही म्हणून लोहाचे प्रमाण ओढून घेण्यासाठी, शोषून घेण्यासाठी आंबटची गरज असतो. त्यामुळे आपण लिंबाचे वापर या ठिकाणी करायला पाहिजे. आज आपण पाहतोय की डॉक्टर केलं गेलं की डॉक्टर म्हणतात सगळ्यांना की आपण एक तरी फळ खायला पाहिजे. तर आपल्याला खूप महागातलं फळ जरी नाही म्हणलं तर जे आपल्या पर्सामध्ये होतोय, आपल्या अंगणामध्ये होतोय, तेवढा फळ नक्की आपण आपल्या आहाराच्या सेवनासाठी करायला पाहिजे. आपण काय करतो, आपण उत्पन्न घेतो शेतकरी बंधू आणि आपण फक्त त्याच्या विक्री करून घेतोय पण आपण स्वतःच्या आहारामध्ये वापर करत नाही. तर मी सर्व शेतकरी बंधू भगिनींनी यांना विनंती करते की आपण रोजच्या आहारामध्ये कमी ते कमी एक फळ नक्की आपण वापर करायला पाहिजे. साधा त्याच्यामध्ये केळी असू दे,

0: असू दे, आंबा असू दे, आंब्याचे सीजन असताना त्याच्यामध्ये लिंबू रोजच्या आहारामध्ये आपल्या असायला पाहिजे. आपले पळसामध्ये सीताफळ लावू शकतो आपण, जे की कोरडवाहू पिकं आहेत. चिंच आहे, असे गोष्टी घेऊन. आवळा आहे, आवळ्याला तर आपण अमृत फळ म्हणतोय. असे प्रकारचे जे फळ घेतला आणि आवळा जे आपण रोज खाल्ला एक, तर आपण म्हणतोय की आपला कुठलेही आजार आपल्या शरीराला होणार नाही, आपण निरोगी राहणार आहे. असे विविध प्रकारचे आपण फळाचा वापर आपल्या आरोग्यासाठी करायला पाहिजे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण विविध फळांचे पोषण मूल्य याविषयी प्राध्यापिका दीप्ती पाटगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत.
2: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, आतापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतोय. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित, ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो, उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार जसं की मड पॅक किंवा मडबाथ, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाश तत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरा

0: त्यातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ॲसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनिटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही. कधीकधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्त्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा, कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

0: जी सर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया।
0: प्रवाळ कट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक एक पॉलीप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलिप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात। तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्रकिनाऱ्यांची धूप होणे थांबते, त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात। परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत। तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात। खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात। तर समुद्र तळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलीप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात। हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात। तर जेव्हा ब्लीचिंग ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं, त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही। इतर त्या प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेन असं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते। त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे, परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे। त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030 पर्यंतची मुदत आहे। मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं, तर जेव्हा आपण 1.5 डिग्री तापमान वाढ

0: ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लिचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते. परंतु 2024 साली जेव्हा आपण 1.5 अंश सेल्सिअस हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच, परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं, जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली. परिसरच्या या चार भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडचं उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळ पट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. दिनविशेष आज सोमवार 4 मे 2026. सुविचार: जोपर्यंत अंतरातील प्रकाशाच्या बाबतीत जागरूकता येत नाही तोपर्यंत कोणतीही ज्योत अभय देऊ शकणार नाही. दिनविशेष: छत्रसाल बुंदेल यांचा जन्मदिन 1646, टिपू सुलतानचा स्मृतिदिन 1799, धर्म संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक हेमचंद्राय चौधरी यांचा स्मृतिदिन 1957, संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 1992, कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्मदिन 1929. दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
4: मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
7: संपर्क 70501019.
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
9: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
8: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
9: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
10: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
11: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.

एक निवेदन ऐकूया. जिल्हा परिषद नांदेड ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून आलेलं हे निवेदन आहे. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना इसवी सन 2023-24, 24-25 आणि 25-26 यामधील पात्र लाभार्थ्यांच्या कला सादरीकरण प्रसिद्धीबाबत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना 2023-24, 2024-25

2025-26 मधील पात्र लाभार्थ्यांचा कला सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतरच वृद्ध कलावंतांची अंतिम निवड केली जाणार आहे। कार्यक्रमाचा तपशील असा आहे, तालुकानिहाय असून या कार्यक्रमाचा तपशील तालुकानिहाय असून वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं आयोजित करण्यात आला आहे। तालुका अर्धापूर मुखेड मुदखेड नांदेड भोकर 4 मे 2026, नायगाव बिलोली उमरी हिमायतनगर 5 मे 2026, लोहा कंधार देगलूर मुखेड 6 मे 2026, हदगाव किनवट माहूर धर्माबाद 7 मे 2026। वरील सादरीकरणास काही कारणामुळे येऊ न शकलेल्या लाभार्थ्यांसाठी राखीव सर्व तालुक्यातील 8 मे 2025। जिल्हा परिषद नांदेड ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून आलेलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं।

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजले. देशभक्ती गीत ऐकूया. हंसराज हंस, भूपेंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देव कोहली यांची देशभक्तीपर रचना, संगीत आनंदराज आनंद यांचं.

रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड यांच्याकडून आलेलं एक निवेदन ऐकूया. विठ्ठल मारुती पवार वय 40 वर्ष शेती अर्जदार यांची साडू मुलगी सखुताई अंबादास पवार वय 16 वर्ष राहणार बोथ तालुका जिल्हा आदिलाबाद आणि अर्जदार यांची पत्नी नामी कविता राम आडे 30 वर्ष व्यवसाय घरकाम राहणार नांदगाव किनवट हे तिघे तुळजापूर येथे देवी दर्शनासाठी 26 एप्रिल 2026 रोजी 5 वाजता महिंबाते नांदेड असा प्रवास ट्रेन आदिलाबाद परळी पॅसेंजर करून नांदेड ते तुळजापूर असा प्रवास बस करून तुळजापूर ते नांदेड असा प्रवास ट्रेन नंदीग्राम एक्सप्रेसने किनवटला जाण्यासाठी रेल्वे स्टेशन नांदेड इथे रात्री 10 वाजता आलेले असताना किनवटला जाण्यासाठी नंदीग्राम सकाळी असल्याने तिघे जण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येऊन आराम करत असताना 27 एप्रिल 2026 रोजी अर्जदार यांनी झोपेतून उठून पाहिल्यानंतर त्यांची पत्नी दिसली नाही. अर्जदार राम शंकर आडे वय 35 वर्ष शेती राहणार नांदगाव यांनी ही तक्रार दिलेली आहे की कविता राम आडे या रेल्वे स्टेशनहून मिसिंग आहेत, हरवलेल्या आहेत यांचं वर्णन असं. वय 30 वर्ष रंगगोरा उंची 5 फूट चेहरा लांबट बांधा सडपातळ केस शिक्षण 8वी पास हातावर लांब असे गोंदलेले मानेवर पाठीवर सुरभी झालेली आहे गळ्यात लहान तुळशीची माळ कपडे लाल रंगाची साडी घातलेली आहे काळ्या मण्याचं मंगळसूत्र आहे हिरव्या रंगाची छोटीशी लेडीज पर्स हातामध्ये आहे अशी व्यक्ती रेल्वे स्टेशन इथून बेपत्ता आहे तरी अशी व्यक्ती कुणाला आढळल्यास रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड इथे संपर्क साधावा. निवेदन संपलं.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी. पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय. नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा संपन्न. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी, तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपालाची मतं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएममधल्या मतांची मोजणी होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचे कल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होणार आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधीनूतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता 21 सदस्य आहेत. दरम्यान मार्शल आयलंडचा ध्वज असलेलं एमटी सर्वशक्ती हे जहाज 46,313 मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारताकडे येत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज 13 मे रोजी विशाखापट्टणम इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुण्यातल्या नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी वेळेत दोषारोपपत्र दाखल होऊन खटला चालवण्यासाठी

0: सर्व पूर्तता जलदगतीनं केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे.
0: दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या कृत्याचा निषेध करत ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेला कलंक असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. पीडित बालिकेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बालहक्क आयोग राज्य शासनाला महत्वपूर्ण शिफारशी करणार असल्याचं आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं. नसरापूर इथली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून महाराष्ट्र दिनी अशी लाजिरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायदा तातडीनं लागू करावा अशी मागणीही देशमुख यांनी केली. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं काल एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

देशभरात काल वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. 500 अधिक शहरांमधल्या परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा आणि बायोमेट्रिक पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात नीट यूजी परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 34 परीक्षा केंद्रांवर एकूण 16,285 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी 16,070 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जनगणना 2027च्या अनुषंगानं सध्या सामाजिक माध्यमांवर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नागरिकांनी स्वनोंदणी किंवा घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देणं या दोन अधिकृत माध्यमातूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी येत्या 15 मेपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य विपणन महासंघ आणि नाफेडद्वारे प्रति क्विंटल 5,875 रुपये दरानं हरभरा खरेदी सुरू होती. ही प्रक्रिया 29 एप्रिलपर्यंत सुरू राहणं अपेक्षित होतं, मात्र खरेदी पोर्टल 24 एप्रिल रोजी अचानक बंद करण्यात आलं. यामुळे नोंदणी केलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असल्याचं मुंडे यांनी या संदर्भातल्या पत्रात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी

0: यांनी केलं आहे। जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत 32,47,094 मतदारांपैकी 24,16,618 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे। परभणी इथं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप काल तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांच्या उपस्थितीत झाला। परभणी इथल्या शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि कोल्हापूर इथल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। या 7 दिवसांच्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, मर्दानी खेळ, व्यायाम, योगा, वक्तृत्व प्रशिक्षण देण्यात आलं। आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणातच फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते। अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर यांनी केली आहे। त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रिस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। हवामान। पुढील 2 दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। बुधवार आणि गुरुवारी बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। परभणी इथं 42.4 तर छत्रपती संभाजीनगर इथं 40.4° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी। पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय आणि नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार मुख्यमंत्र्यांची माहिती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्या ना घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:25 होत आहेत। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर देखील कार्यक्रम उपलब्ध आहेत. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी

ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय.

0: मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक टेस्ट प्रमाणे काम करतोय, याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः एनसीसी, एनएसएस, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेष तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओ यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम लोक घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ, एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलाय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035, 2047 तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतंय. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क, झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोड

0: मॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. अगदी म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
1: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात. यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी आढावा जारी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतो तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
0: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: पक्षांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात. तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
2: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्ष्यांचे लक्ष ठरे.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रम

0: कार्यक्रमाचा विषय आहे नाती जपूया. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. फोनवरून संवाद साधण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 4515412 आणि 4515410. तेव्हा श्रोतेहो जरूर फोन करा सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 रोजी रात्री 8:00.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र श्रोतेहो सकाळचे 7:40
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 and 27 seconds झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमाची सुरुवात करूया रवींद्र साठे यांनी गायलेल्या नीला सत्यनारायण यांच्या भावगीतानं. संगीत दिलंय नील आकाश यांनी.

0: हिरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
0: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
1: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: हिरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
2: भावधारा कार्यक्रमात यानंतर विवेक परांजपे यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत ऐकूया. स्वर आणि गीत आहे संदीप खरे यांचं.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218050.

रवींद्र बिजूर यांनी गायलेलं शरद गावंडे यांचं भावगीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. याबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नांदेड केंद्र. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विकास भाटवडेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत स्वर आणि गीत आहे संगीता शिंबेकर यांचं.

0: ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
0: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
1: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
2: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
3: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20,000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या

उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक 100 अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल यांचं हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणारा मार्ग 1954 पासून वापरला जात असून ही काही नवीन गोष्ट नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत असे दावे ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 पासूनच नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या MV ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. UAEच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर UAEतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा

0: भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया, अमेरिका इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर, आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 8:40 झाली आहेत. आता ऐकूया गझल. कार्यक्रमाची सुरुवात करूया गुलजार यांच्या गझलनी. संगीत पथकिले मदन मोहन यांनी, स्वर आहे भूपेंदर सिंग यांचा.

लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांनी गायलेलं गुलजार यांची गझल आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती मदन मोहन यांनी. गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली साहिर लुधियानवी यांची गझल आपण ऐकली होती. स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर

गझल आपण ऐकलं आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं नांदेड केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. गीतगुंजन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया गोलमाल या चित्रपटातील वैशाली सामंत यांनी गायलेल्या गुरु ठाकूर यांच्या गीतानं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर आणि शिवाली परेकर यांच्या युगलस्वरात नितीन अखवे यांचं गीत संगीतबद्ध केलंय किशोर रानडे यांनी क्षण या चित्रपटासाठी.

श्रोतेहो, तुम्ही ट्यून केलं आहे आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम ऐकत आहात गीत गुंजन. कार्यक्रमात यानंतर अजय अतुल यांचं संगीत, गुरु ठाकूर यांचं गीत, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा स्वर, चित्रपट लई भारी

मध्यम मार्ग या चित्रपटातील गुणवंत सेन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुजित तिवारी यांचं, गायक कलाकार होते शान आणि पूजा भट्टाचार्य. गीतगुंजन कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात सवाल माझ्या प्रेमाचा या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार अच्युत ठाकूर.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील गीत, स्वर योगिता गोडबोले आणि प्राजक्ता रानडे यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगुंजन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजलेत. नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकूया. लेखक आनंदी यादव, भाग 22.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजलेत. नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकूया. लेखक आनंदी यादव, भाग 22.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय.

दातखिळी बंद करून गुणा हळूहळू घराच्या बोळकांडाकडे असहाय्यपणे वळला. वाढलेला डोंगर पुढ्यात घेऊन दारकी तुकडा चावत होते. त्याला आश्चर्य वाटलं. 12 वाजायला आले होते तरी दारकी जेवली नव्हती का झोपली नव्हती. अजून का ग? उगच ती काही बोलली नाही, तुटक वागते आली. त्याचं डोकं रोरावत होतं, पोटात भूक हडबडली होती. वाढ मला. ती गुडघ्यावर हात टेकून भेलकांडत उठली. शिक्यावर ठेवलेली थाटली तिनं उतरली, तशीच त्याच्यापुढं ठेवली. सगळं थोडं थोडं काढून ठेवलं होतं. उरलं सुरलं परळात घेऊन ती तुकडा चावू लागली. नकळत तिच्याकडे बघत तो घास ढकलू लागला. त्याला उगचच वाटू लागलं की ती आपल्यापासून आता खूप लांब चालली आहे. आपणही लांब लांब सरकत चाललोय, आता जवळ कसं यायचं? दारके, दारके, तुझा विश्वास माझ्यावर नाही. अगं, तुला माझं मन कळायचं नाही. अशी अवघडून किती दिस बसणार तो? मी आता लांब लांब चाललोय. तुझी माझी गाठ पडणं आता अवघड झालंय. हे बघ, अगं, मी लांब गेलो तरी बायको म्हणून तू माझी राहशील. या पोरांचा, पोटातल्याचा, माझ्या जीवाचा सांभाळ करशील. जीवात अडकलेला वग आता बाहेर आल्या बिगार माझी सुटका नाही दारखे. गळागत तो काळजात रुतून बसलाय माझ्या. त्याच्या गळ्यात औंढा आला आणि घास तिथंच अडकून बसला. उचकी लागू लागली, पाणी प्याला. तिच्या लक्षात आलं, त्याच्या वाटीतलं कोरड्यात सपलंय. कोरडी भाकरी त्याला अडकत्या. तिनं हळूच आपल्या झाकणीतलं थोडं कोरड्यास त्याच्या वाटीत ओतलं. ती भाकरीचं मोठं मोठं तुकडं करू लागली. कोपरा कोपरा कोरड्याशात बुडवून पुरवून पुरवून तुकडा चावू लागली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काही बोलला नाही. खाली बघून तिनं दिलेल्या आमटीच्या आधारानं तुकडा खाऊ लागला. सकाळ झाली आणि त्यानं चहा पिण्यासाठी चूळ भरली. दाढी वाढली होती, काळीभोर खरखरीत लागत होती. जून जरबाट दाढी, बकऱ्याच्या लोकरीगत. तसाच तिच्यावरनं हात फिरवत मिशीत अडकलेलं पाणी चारी बोटानं निरपत निरपत आत गेला. तोंड पुसून चहा पिऊन मळ्याकडे जायला उठला. विजार खूपच मळली होती, अंगावरचं कुडतंही मळल्यालं. त्यानं दारकीजवळ साबणाला 2 आणे दिलं, कापडं धुवायला सांगितलं. नेहमीची चपळाई अंगातनं गेली होती. अंग जड जड वाटत्यालं. अब्दार हातानं आपलं विरलेलं धोतर नेसायला लागला. कासोटा घालताना उगचच वाटलं का आपण 9 वारी पातळच नेसतोय.

क्षणभर त्याचं लक्ष नेसण्याकडे गेलं. विरलेलं पांढरा रंग जाऊन काळपट ओशट झालेलं धोतर. त्यानं दारकीकडे पाहिलं. तिच्या अंगावर त्याच धोतराचा अर्धा भाग दारकांड म्हणून होता. तोही तसाच विरलेला, काळा मिचकूट झालेला. डोक्याला झटका दिल्यासारखा करून वाटेत पडलेल्या म्हाताऱ्याला आणि राजाला ओलांडून मळ्याकडे जायला निघाला. दिसभर उदास वाटत होत. कामात मन लागेना. अंगावर कामाची खाकी चड्डी आणि मुंड चढवताना उपरं उपरं वाटू लागलं. जुनी ओळख विसरल्यासारखी झाली. अंगावरनं कुणीतरी मुंड चड्डी पळवून नेत असल्याचा त्याला भास झाला. आपल्या दाढी मिशा आता जाणार, चेहरा गुळगुळीत होणार. रोज दाढी मिशा बोडायच्या, चेहरा गुळगुळीत करायचा बायकासारखा. आणि मग एक दिवस दाढी मिशा यायच्याच बंद होतील. जलमभर आपण जर बायकासारखं चाललो, बोललो, वागलो तर एक दिवस आपण बाईच होऊन जाऊ. आणि मग दारकीचं काय, ह्या माझ्या पोरांचं काय? तिने मला आई म्हणायचं का बाबा? मग काम्या त्यांचा आई भाग कोणच उरणार नाही. ह्या आंब्याच्या झाडागत आपलं होईल. बापया असून बी आंबा वर्षातनं एकदा बाईगत मोहरून येतो. या नवतीतल्या पोरीच्या उरावर आल्यागत ह्याला आंबे येत्यात. आपलाच होईल. मानावर आलेला घाम त्यानं पुसला. आपण असलं काम केलं तर लोक आपल्याला काय म्हणतील? हे पहिल्यापासून असंच आहे असं म्हणतील. फलक गुण्या तो काय बापय आहे वय, पावण्यात हाय, दिसाय नुसता बापय, आत बाईच असं म्हणतील. नगच हे असलं काम मला. आपण नाचा झालो तर राजा नाही होयाला येणार आपल्याला, मग काय राहिलं? तमास बघताना वाटत होत का आपण राजा आहे. राजाचा पोशाख आपल्या अंगाला सोबल. ह्या काम करणाऱ्या माणसांपेक्षा आपण राजा म्हणून चांगलं दिसू. आपल्याला त्यांच्या पक्षात चांगलं बोलता येईल. आपण त्यांच्या पक्षात चांगलं काम करू. तमाशा बघून आलो तरी मनात राजाच बसलेला असायचा. तो राजाच आपल्या संग जत्रतनं परत घरापतुर याचा. आपल्याबरोबर आठ आठ दिस हिंडायचा, फिरायचा. आपल्याबरोबर तो राजा बोलाचाली करायचा. जत्रेला जाताना बी तसंच. त्याच मनातल्या खुर्चीत येऊन बसतोय, अजून बसतोय. आपला वग बी त्याला समोर ठेवला आणि मग लिवला. अरे राजा नाही तर मी कशाला आणि वग तरी कशाला येऊ? आणि ह्यो मांडल्याला तमाशा तरी कशाला? जे या तमाशात उभं करायचं हाय तेच जर आपल्याला होता येत नाही तर मग कशाला पाहिजे तमाशा? आणि ती नाही ना तरी कशाला पाहिजे? तारामती माझी बायको, मी तिचा राजा. ती जर दुसऱ्या राजासंग लगीन करणार असेल तर ती तारामती माझ्या मनातच पडून राहू द्या. तिला मी माझ्या राजासंग लगीन करायला जन्माला घातल्या. ती जर त्याच्या संग नांदत नसेल तर मग पडू दे मनातल्या मनात माझ्या. मरू दे तकडं वगातल्या वगात. हे सगळं सुकाळीचं माझ्या हातातनं माझा वग काढून घ्यायला लागल्यात. खरं म्हणजे अजून बी तालीम करताना वाटतंय. राजा, प्रधान, शिपाय, हवालदार, राजपुत्र हे सारं मलाच होता आलं असतं तर बरं झालं असतं. एकाला बी माझ्या मनासारखं काम करा येत नाही का? कुणाला बोला येत नाही? मनासारखं एकाला बी रूप नाही तरी बी हे प्रधान झाल्यात, हवालदार झाल्यात, राजपुत्र झाल्यात. खरं राजाच तेवढा.

0: माझ्या मनासारखा, मनात असलेला आता त्यो भी काढून घ्यायला लागल्यात माझ्याकडनं. माझा जीव हिसकावून घेऊन मला काठावर बसून बघ म्हणत्या ते. ती भी नुसतं बघायचं नाही, नाच्याहून बघ नाच्या. त्या दोन नाचणाऱ्या बायकांच्या पाठीमाग मी नुसतं ढुंगान हलवत नाचायचं आणि बायकागत हात वळवायचं. कोणत्या देवानं सांगितलं एवढं आणि कशा पाय आणि यो वग तरी खरा कुठं आहे, ह्यासनी कुठं त्यो गावलाय. हे करत्यात हे नुसतं वगाचं स्वांग करत्यात. त्याच्या वाटणीच ह्यो तमाशाच मोडला तर काय वंगाळ होणार आहे. खरच तमाशा मोडायचा मग. त्याच्या मनाच्या विवरातून गंभीर घोगरा प्रश्न वर आला. मोडायचा, डळमळतच तू बोलला. आता मोडला की कायमचा मोडणार. आता दार लावली तर तुझ्या वगाला बाहेर यायला कायमची बंदी होतील. चालेल. प्रश्नांची एक पेंढीच्या पेंढी त्याच्या समोर पडली. गवत कापता कापता त्याच्या हातापायातलं बळ गेल्यागत झालं. विळा आणि गवताची मूठ तिथंच पडली आणि मटकन त्याचं बूट टेकलं. काय करायचं काय करायचं. 5-6 महिने केली ती धडपड कशा पाय. सगळ्यावर पाणी पाडायचं. तास रात्रीला मळ्याकडनं घराकडं जायच्या ऐवजी सरळ त्यो पांडवाकडे गेला. पांडवा घरातच होता. पांडुमा चल जरा गावातनं जाऊन येऊया चहा पिऊन. त्यानं पांडवाला मग उघडं करून सगळं सगळं सांगितलं. पांडवानं त्याला धीर दिला. हे बघ जरा हुशारीनं वागलास का आल्याली अडचण बाजूला होती. पुढचं समजा आपल्याच हातात हाय. अरे असं कसं म्हणतोस. हे बघ अरे एकदा सूर लागला की मग दुसरा कोणतरी आपोआपच येईल की कोणच्या बी फडाची पब्लिक मुहूर्त तमाशा होत नाही तवरच खरी अडचण असते. एकदा फड खेळ कराय लागला का समधी त्या यायला मरत्या ते. आणि मग प्रत्येकाला पडल ते काम करायच्या तयारीवरच घ्यायचं ना आपण. पैशाचा पाऊस पडायला लागला की त्या पावसात नागडं नाच म्हटलं तर कुणी बी नाचल. काय मग पुढं एकाला दोन नाच उभं करता येतील असं म्हणतोस. आलाय वकुत्यो काढायचा बघ. आता आम्ही का तुला कायम नाचा हो म्हणतोय का. एकदा का दुसरा कुणी नाचा आला की तुझा तो राजा व्हायला मोकळाच की र. हॉटेलात शिरताना दोघेही गप्प झाले. चहा पिता पिता पांडवा आणखी काही बोलला. त्याची भीती अनाठही असल्याचं त्यानं पटवून दिलं आणि ते सगळं गुणाला पटत चाललं.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
2: पुस्तक वाचन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात दत्ता बेलकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकूया.

दत्ता बेलकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकली लोकसंगीताच्या कार्यक्रमात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11 वाजले. प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. उमंग प्रायोजक NCERT.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता बालगीत ऐकूया. केतकी माटेगावकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत. संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी.

यांच्या नांदेड केंद्रावरून. सई टेंभेकर यांनी गायलेलं मंजिरी सरदेशमुख यांचं भावगीत ऐकूया. संगीत दिले जयंत केजकर यांनी.

सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची गवळण आपण ऐकली. संगीत दिलं होतं कमलेश जाधव यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ए हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात जावेद अख्तर यांची गझल. संगीत दिलंय राजू सिंग यांनी.

सोनू निगम आणि विनोद राठोड यांच्या स्वरामध्ये हिंदी भक्तिगीत ऐकूया. रचना आहे अभिलाष यांची, संगीतबद्ध केली आहे शारंग देव यांनी.

याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पक्ष्यांचे लक्ष थवे. वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याही दिनचर्येत बदल होतात, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते उठण्या बसण्याच्या सवयीपर्यंत त्या त्या ऋतूचा आनंद आपण आपल्या परीने घेत असतो. आता हेच पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी चहा कॉफीचा आनंद घेताना गॅलरीतून किंवा खिडकीतून नुसतं डोकावलं तरी अनेक पक्षी दिसतात. हे तर नेहमीचेच आहेत असं आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, पण एखाद्या वेळेला नवा पाहुणा दृष्टिक्षेपास पडला की आपण अगदी त्याच्याकडे आ वासून बघत राहतो. तसंच एखादा थवा ठराविक वेळेला ठराविक दिशेनं जाताना दिसतो, नकळत का होईना पण कुतूहल जाग होतं, त्यांच्याकडे कुठं आहे घड्याळ, या वेळी इकडं तिकडं त्यांना जायचं कसं कळतं बरं, आणि त्यांचंही गणित ठरलेलं आहे, ते नेमकं कसं आहे आणि कसं बदलत जातं याविषयी आपण अधिक जाणून घेऊया छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून. नमस्कार ऋताताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ऋता कळमणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या गेली 14 वर्ष वन्यजीव छायाचित्रकर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या अनोख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही छायाचित्र काढताना नुसती काढून चालत नाहीत तर वन्यजीवांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. तसंच 2017 सप्टेंबर पासून एका मानांकित वृत्तपत्रामध्ये जंगल पीक हे अनोखं सदर त्या लिहित होत्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आवडीची दखल अनेकांनी घेतली, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे.
2: मी आता म्हटलं तसं की या पक्ष्यांचं एक स्वतःचं गणित टाइम टेबल हे ठरलेलं आहे, तर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे पक्षी मुळात स्थलांतर का करतात.
1: मुळात मी तुम्हाला सांगते की पक्षी जे आहे हे एक समृद्ध जग आहे, सुंदर रंगसंगती असलेलं, अतिशय श्रवणीय आवाज असलेलं आणि म्हणजे भरपूर सौंदर्याने भरलेलं असं हे पक्षी जगत आहे. जगभरात पक्ष्याच्या 9,000 जाती आहेत, तर त्याच्यामधले 1200 पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. आता हा जो सुंदर पक्ष्यांचं जगत आहे हे पूर्णपणे 40 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर या जगामध्ये 10 पैशाच्या वजनाचा हमिंगबर्ड पण आहे आणि 135 किलो वजनाचा शहामृग पण आहे. तर इतकी अफाट विविधता या जगतामध्ये आढळते. तर हे पक्षी हे आपल्याला हवेमध्ये, झाडावरती, पाण्यामध्ये, समुद्रावरती सगळीकडे, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये सगळीकडे दिसतात. त्यांचं जे शरीर आहे ते उडण्यासाठी योग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यासाठी त्यांच्या चोची त्या पद्धतीने बनलेल्या असतात. म्हणजे शिकारी पक्ष्याची चोच अतिशय बाकदार आकडीप्रमाणे मांस फोडण्यासाठी तरबेज असते. त्याच्यानंतर पोपट वगैरे ते धान्य आणि शेंगा खाण्यासाठी तयार झालेले असतात त्यांच्या चोची. त्याचप्रमाणे स्पूनबिल आणि फ्लेमिंगोज असतात, त्यांच्या ज्या चोची आहेत चिखल गाळून बरोबर शेवाळ खाण्यासाठी तयार झालेले असतात. तर अशा आणि त्याचप्रमाणे त्यांचे पायही तसे विकसित झालेले असतात, म्हणजे फांदी पकडणे, पळणे, दलदलीमध्ये चालणे, पाण्यामध्ये चालणे, त्याच्यानंतर समुद्रामध्ये पोहणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे पाय पण त्या पद्धतीने विकसित झालेले असतात.
2: बरं, आणि मग हे सगळेच पक्षी स्थलांतर करतात का? तुम्ही आता उल्लेख केलात काही अगदी कमी वजनाचे आहेत तर काही अगदी 100 ही वरच्या वजनाचे आहेत, तर हे करतात का सगळेच पक्षी?
1: नाही, सगळेच पक्षी स्थलांतर करत नाहीत. काही पक्षी स्थानिक पण असतात, म्हणजे जवळजवळ 40% पक्षी स्थलांतर करतील असं जरी म्हटलं तरी चालेल, पण बाकी 60% पक्षी हे स्थानिक असतात. ते फार तर ते ह्या पाणवठ्यावरून त्या पाणवठ्यावरती किंवा ह्या झाडावरून त्या झाडावरती एवढं स्थलांतर करतात.
2: बरं, तुम्ही आता खूप छान सांगितलं की प्रत्येक पक्ष्याची चोच आहे, पंख आहे, त्याचा आकार, त्याची रचना एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. पण जशा आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी आपण त्या आत्मसात केलेल्या असतात, तसंच या पक्ष्यांच्या सुद्धा असं असतं की ते विशिष्ट भौगोलिक ठिकाणी राहत असतात, मग ते युरोपातले असतील, कझाकिस्तान मधले असतील किंवा अगदी भारतातले असतील, ते त्या त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हा त्यांचं खाण्यापिण्या

0: ज्या सवयी वेगळ्या असतात ते जेव्हा स्थलांतरित करतात तेव्हा ते कसं त्या नव्या जागेशी जुळवून घेतात खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत?
1: ते मुळात जे स्थलांतर करतात तेच मुळे त्यांना तिथे खाणं कमी पडल्यामुळे करतात. तर आता पक्षी स्थलांतर का करतात ह्याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा येतो आणि थंडी वाढते नोव्हेंबरच्या दरम्यान. तेव्हा थंडी वाढल्यानंतर तिथे दिवस छोटा होतो, अन्नाचा तुटवडा भासतो, हिमवर्षाव व्हायला लागतो आणि पक्ष्यांना अन्न मिळत नाही. आणि पक्ष्यांना मुळात उबदार वातावरणाची सवय असते, त्याच्यामुळे ते तिथून झेप घेतात आणि उबदार वातावरणात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ते यायला लागतात. भारत, आफ्रिका इकडे ते स्थलांतर करतात. तर हा इकडे आल्यानंतर मग पाणवठ्यावरती त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळतं. साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आलेले पक्षी आपल्याकडे मार्च पर्यंत राहतात, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते परत जायला निघतात.
0: बरं.
1: हा
0: आणि मग साधारणपणे त्यांचं वय हे किती असतं किंवा ते कुठल्या वयापासून सुरू करतात स्थलांतर करायला आणि साधारणपणे कोणत्या महिन्यापासून ते सुरू करतात स्थलांतर करायला?
1: हे दरवर्षी स्थलांतर करतात. दरवर्षी त्यांचं काहीही वय असू दे, ते एक वर्षाचे असतील ते दहा वर्षाचे असतील, पण ते दरवर्षी स्थलांतर करतात. कारण दरवर्षीचा हा ज्या 4 ते 5 महिन्याचा काळ आहे तो अन्नासाठी त्यांना इथे स्थलांतर करून यायला लागतच. आता हे अन्नासाठी जे स्थलांतर आहे हे फक्त पक्षीच करतात असं नाही, याच्या मध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात, विल्डर बीस स्थलांतर करतात, कासव स्थलांतर करतात. अगदी फार म्हणजे शतकांपूर्वी माणूस पण स्थलांतर करायचा. आर्यांचं जे सप्त सिंधूच्या परिसरातलं वास्तव्य हे स्थलांतराचाच एक नमुना आहे.
0: जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या काही जागा ह्या राखीवच्या काही असतात का? आणि जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे मार्ग जे आहेत ते सुद्धा काही ठरलेले आहेत का?
1: हो, त्यांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात. तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतराचे जे थांबे आहेत, पक्षी जिथे येतात, काही पक्षी तिथे विश्रांती घेतात, थोडे दिवस थांबतात, खाणं पिणं करतात आणि पुढे झेप घेतात. काही पक्षी तिथेच थांबतात, खातात आणि तिथून परत मायदेशी जातात. तर याच्यासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जामनगर प्रसिद्ध आहे, ओरिसामध्ये आपल्याकडे चिल्का सरोवर हे खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भिगवण आहे, नळ सरोवर आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावरती जे पक्षी येतात त्यांचा मोठा थांबा राजस्थानमध्ये भरतपूर येथे आहे. तर म्हणजे तिथे जर तुम्ही जानेवारीच्या दरम्यान जाऊन बघितलं की सगळ्यात जास्त पक्षी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतात. तिथे बघितलं तर एखादी अशी जत्रा भरल्यासारखे ते पक्षी आलेले असतात. इतकी चिवचिवाट आणि सगळे वेगवेगळे पक्षी पाणवठ्यावरती झाडावरती भरून गेलेले असतात. म्हणजे एखाद्या लग्नाला कशी
0: वराड येते,
1: हा वराड येतं ना, तसे ते वराडी सगळे जमलेले असतात. हे सगळे परदेशी पाहुणे आहेत, हे आपल्याकडे थोड्या काळासाठी येतात, खातात पितात आणि परत जातात. परत जातात तेव्हा ते त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीचा हंगाम म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा काळ, मग तो तिथे ते करतात. आणि परत विणीच्या हंगामानंतर पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं थोडीशी मोठी झाली की परत ते स्थलांतराची तयारी करतात.
0: बरं, त्यांचं हे चक्र सुरूच असतं.
1: सुरूच असतं.
0: बरं, तुम्ही आता इतकं छान सांगितलं की ते भारतात कुठे कुठे येतात, कुठल्या काळात येतात, किंवा त्यांच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत. पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तसंच छायाचित्रकारांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तर एक पक्ष्यांची छायाचित्रण टिपण्यासाठी तुमची तयारी जी आहे ती कधीपासून सुरू होते?
1: जेव्हा पक्ष्यांचं म्हणजे गजबजायला लागतं हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, तेव्हा आम्ही कॅमेरे खांद्यावरती टाकून म्हणजे जातोच म्हटलं तरी चालेल. असे पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतोच. तर अशा पद्धतीने जाऊन तिथे आम्ही फोटोग्राफी करतो. खूप सारे पक्षी आलेले असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये फ्लेमिंगोज येतात कच्छवरून, त्यांचीही फोटोग्राफी होते खूप प्रमाणामध्ये. भिगवणमध्ये खूप सारे परदेशी पाहुणे येतात. चिल्का सरोवरमध्ये हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: बरोबर बरोबर. पण ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी करताना कुठली खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फ्लॅश पडता कामा नये किंवा इतरही अनेक काही गोष्टी असतील?
1: पूर्ण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच फ्लॅश हा पाडायचाच नसतो, फ्लॅश वापरायचाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये आपण आहोत ह्याची पूर्ण जाणीव ठेवून त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याने हिंडू फिरू देऊन लांबून त्यांचे फोटो घेणं हे जास्त चांगलं आहे, त्यांना कुठलाही त्रास होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे काही खाण्याचे पदार्थ असतील तर ते त्यांच्या देशाने न फेकणं हा एक खूप महत्वाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जाते तेव्हा लोक तसं काही करत असतील तर मी सांगायचा प्रयत्न करते, ऐकणारे ऐकतात, न ऐकणारे

0: गाणं ऐकतात पण त्यांना आपलं खाणं द्यायचं नाही, कारण ते त्यांचं खाणं खाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं खाणं तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
1: ऋतुताई, पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही प्रकार आहेत का आणि कशा प्रकारे स्थलांतर करतात?
0: पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात.
1: बर.
0: म्हणजे युरोपमधून, स्पेनमधून, सायबेरियामधून ते भारतामध्ये, आफ्रिकेमध्ये येतात. हा झाला उत्तर दक्षिण स्थलांतराचा प्रकार. तर ह्या उत्तर दक्षिण स्थलांतरामध्ये आपल्याकडे बार हेडेड गूस म्हणून एक पक्षी आहे जो आपल्याकडे दरवर्षी येतो, अगदी आपल्या भिगवणला पण येतो. तर तो जो पक्षी आहे तो माउंट मकालू आणि माउंट एव्हरेस्टवरून उडत येतो. इतक्या प्रचंड उंचीवरून उडत येतो अशी ह्या पक्ष्याची नोंद आहे. तर त्याचप्रमाणे खूप सारे पक्षी, म्हणजे मलाड पक्षी आहे, लालसरी नावाचा पक्षी आहे, रेड हेडेड पोचाड म्हणतात त्याला, तर तोही उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. त्याचप्रमाणे नॉर्दर्न शॉवेलर उत्तर दक्षिण स्थलांतर करतो, नॉर्दर्न पिंटेल उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. ही झाली उत्तर दक्षिण स्थलांतराची उदाहरणं. जास्त प्रमाणात पक्षी उत्तर दक्षिण स्थलांतर करतात, पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एकमेव हमिंग बर्ड आहे जो दक्षिण अमेरिकेकडून अलास्काकडे जातो. तर हे दक्षिण उत्तर स्थलांतराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम स्थलांतर करतात. चीनमध्ये अमूर नावाचा एक छोटा भाग आहे, तर तिथे जे फाल्कन पक्षी आहेत, फाल्कन हा शिकारी पक्षी आहे, तर फाल्कन पक्षी तिथे जे आहेत त्याला अमूर फाल्कन असं म्हटलं जातं. ते आपल्याकडे येतात नागालँडमध्ये, ते थोडी विश्रांती घेतात आणि नागालँडमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे हजारो थवेच्या थवे साऊथ आफ्रिकेकडे वळतात. तर साऊथ आफ्रिकेकडे हे आहे पूर्व पश्चिम स्थलांतराचं उदाहरण. तर अमूर फाल्कन विषयी सांगायची पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी ह्या पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. जी शिकार थांबवण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी खूप प्रयत्न केले आणि आता ती संख्या अक्षरशः म्हणजे नाहीच्या बरोबर आलेली आहे. त्यांची आता अजिबात शिकार होत नाहीतर पूर्वी त्यांना पकडलं जायचं. हा, तर आता हा प्रकार खूप बंद झालाय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अमूर फाल्कनचं पण स्थलांतर होतं. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पण स्थलांतर होतं. हे प्रत्येकाची वेगळीवेगळी उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पर्वतीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. पर्वतीय स्थलांतर म्हणजे आपल्याकडे आल्प्स, अँडीज, हिमालय असे मोठे मोठे पर्वत आहेत. ह्या पर्वतांवरती जेव्हा प्रचंड वरच्या भागावरती थंडी पडते तेव्हा त्यांना तिथे अन्न मिळत नाही. मग फिंचेस, फिजेट नावाचे जे पक्षी आहेत ते वरून खाली उतरतात. वरून खाली उतरतात त्याला अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणतात. तर हे फिंचेस आणि फिजेट जे असतात ते अल्टिट्यूड मायग्रेशन करतात. अतिशय छोट्या आकाराचे गडद लाल, गडद निळे, गडद हिरवे असे सुंदर रंग त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याचबरोबर ध्रुवीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. ध्रुवीय स्थलांतर म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येणे आणि दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवाकडे जाणे. तर याच्यामध्ये येतो तो आर्टिक टर्न नावाचा पक्षी. आर्टिक टर्न उत्तरेकडून जे झेपावतो तो दक्षिण ध्रुवावरती जाऊनच थांबतो. हो, आणि दक्षिण ध्रुवावरती तो त्याचा पूर्ण समर तिथे व्यतीत केल्यानंतर तो तिथून परत उड्डाण घेतो आणि तो उत्तर ध्रुवावरती येतो. मध्ये तो कुठे थांबत नाही. खूप पक्षी मध्ये थांबतात, खूप पक्षी सलग प्रवास करतात.
1: अच्छा, म्हणजे हे सलग प्रवास करणारे सुद्धा पक्षी आहेत.
0: हो.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की काही पक्षी जे असतात ते डोंगरावरनं खाली उतरतात कारण का तिथे खूप थंड वातावरण असतं, पण मग असे जे छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते खाली उतरतात किंवा जवळपासच्या भागात जातात, म्हणजे ते कुठल्या कुठल्या भागांमध्ये स्थलांतर करतात?
0: ऍक्च्युली ते उंचावरतीच असतात. आपल्याला जरी ते खाली उतरतात असं वाटलं तरी चोपटा वगैरे जे हिमालयाचे भाग आहेत आपल्याकडे, चोपटा नावाचं हे आहे, त्याच्यानंतर नंदिनी नावाचं शिखर आहे तिथेच वरती, तर ते तिथपर्यंत येतात, तिथे त्यांना अन्न मिळतं. मग त्यांची फोटोग्राफी करायची असेल तर आम्हाला तिथे जायला लागतं.
1: म्हणजे त्या तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा हे सगळे कॅमेरे घेऊन तुम्हा मंडळींना जावं लागतं. मग तिथे फोटोग्राफी करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला तोंड द्यावं लागतं?
0: ऍक्च्युली हे हिमालयामध्ये फोटोग्राफी करताना, पक्ष्यांची फोटोग्राफी करताना, आपल्या हिमालयामध्ये फार सुंदर पक्षी आहेत. स्थानिक पक्षी पण तितकेच सुंदर आहेत, मायग्रेटरी बर्ड्स पण तितकेच सुंदर आहेत, पण चॅलेंज पण तेवढेच मोठी आहेत. एक तर ट्रायपॉड लागतं.
1: हो.
0: ट्रायपॉड आणि त्याच्यावरती आमच्या लेन्सेस आणि कॅमेरा सगळ्याचं मिळून वजन एक 8 ते 9 किलो वरती जातं. आणि खाली आणि वर असे उंच उतार चढ खूप आहेत हिमालयामध्ये. म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं. थांबला, मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचं. हे असं

0: चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे. कुठेही निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेलो असतो, तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात, कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो. आणि एकीकडे हे फोटोग्राफी करताना हा सुद्धा पेशन्स सांभाळायचा असतो. म्हणजे हे मूड स्विंग्स आणि हे सगळं तारेवरची कसरत आहे. तुम्ही कसं हे सगळं सांभाळलं?
0: ऍक्च्युली निसर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना, तुमचे मूड वगैरे स्विंग होतात असं मला नाही वाटत, कारण निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला ह्या अशा साध्या गोष्टींचा त्रासच होत नाही. ते त्याचं रूप इतकं विराट आहे, त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा एखादा छोटा पक्षी मला कॅमेराबद्ध करायचाच आहे, आता मी हिमालयीन मोनाल हा तसा मोठा पक्षी आहे, मला तो हिमालयामध्ये मिळाला, म्हणजे त्याचे रंग बघितले तर थक्क व्हाल असे रंग आहेत. त्याला रेनबो म्हटलं तरी चालेल. पृथ्वीवरचा निळे, जांभळे, लाल, केशरी, हिरवे, मोरपंखी सगळे रंग त्या पक्षामध्ये आहेत. तर त्या पक्षाची फोटोग्राफी करायला आम्ही गेलो होतो तेव्हा ऍक्च्युली भान आपण विसरलेलो असतो. फक्त आपलं टार्गेट आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या अधिवासामध्ये, आता मोनाल घ्यायचा आहे तर बर्फामध्येच घ्यायला पाहिजे, तो बर्फातच राहणारा पक्षी आहे तर बर्फामध्ये मिळावा म्हणून मग जास्तीत जास्त कोशिश करायची आणि बर्फामध्ये घ्यायचा. मग समजा तो खालच्या बाजूला असेल आपल्यापेक्षा तर मग खाली झोपून घ्यायचा, बॅकग्राऊंडला काय येतंय हे बघायचं. किंवा तो उंचावरती असेल तर मग उभं राहून किंवा कशावरती तरी चढून कठड्यांवरती वगैरे तसा फोटो घ्यायचा. जसे पक्षी तुमच्या समोर असतील त्या क्षणी ते डिसिजन्स घ्यायचे. कलर त्यांना लाईट कुठून मिळतो आहे हे बघायचं, त्याच्याप्रमाणे आपले कॅमेरे ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुमची कॅमेऱ्यावरची पकड, तुमचा आजूबाजूच्या परिस्थितीवरचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. की एखादा पक्षी कसं असतं, किंगफिशर, किंगफिशरचं कसं आहे, तो आता समजा एका फांदीवरती बसलाय, मी त्याचा फोटो घ्यायला गेली आहे, तो उडून गेलाय, पण तो उडून गेलाय म्हणून मी नाराज होऊन फांदीवरून बाजूला व्हायचं नाही किंवा दुसरं काही बघायचं नाही, तो थोड्या वेळाने परत तिथे येतो. तर अशी जर आपल्याला पक्ष्यांच्या सवयींची माहिती असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. म्हणजे हिमालयीन मोनाल साधारण किती वाजता बाहेर पडतो, की तो आतमध्ये जो बसलेला असतो तो दिवसा आतमध्ये का बसतो, कारण त्याला इतके व्हायब्रंट कलर्स आहेत की तो वरून शिकारी पक्ष्यांना फार इझिली दिसतो, त्याच्यामुळे ते त्याला उचलू शकतात. त्याचबरोबर जे स्थानिक कुत्रे असतात ते त्यांना खाऊ शकतात, त्याच्यामुळे तो दिवसभर लपून बसतो आणि थोडीशी संध्याकाळ झाली आणि पक्षी कमी झाले की तो बरोबर 5-5:15 दरम्यान तो बाहेर येतो. मग तुम्हाला त्यांच्या सवयी माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यांच्या वेळा माहिती पाहिजेत आणि मग त्याच्या तुम्ही फोटोग्राफी करू शकता.
1: अगदी, तुम्ही इतकं त्याचा छान अभ्यास केलेला आहे. खरं तर त्यांच्या सवयी समजून घेणं, म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो काढताना असं आपण करतो की बाबा तू असा बस, त्याचे मूड सांभाळणं, हे पक्ष्यांचे तुम्ही मूड सांभाळताय खरं तर फोटोग्राफी करताना. पण हे सगळं करत असताना काहीतरी स्वतःला लागू नये किंवा काही खर्चटू नये याची आपली पण एक खबरदारी घेणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा साधावा लागतो? म्हणजे एकीकडे बॅकग्राऊंडचे कलर जे आपण बदलू शकत नाही, जे आहे तसेच आपल्याला ठेवायचे असतात, एकीकडे स्वतःलाही सांभाळायचं असतं फोटोग्राफी करताना, तर त्याविषयी काय सांगाल?
0: थोडी तारेवरची कसरत असते पण ती करायला लागते. कधी कधी बॅकग्राऊंड हवं तसं मिळतच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे तो पक्षी जास्त चांगल्या अवस्थेत मिळतो. पण मिळून जातं. जंगल तुम्हाला कधी निराश करत नाही, ते तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतं, काहीतरी वेगळं देऊनच पाठवतं. आज जर तुम्ही निराश झालात तर उद्या तुम्ही नक्की होणार नाही. हा, म्हणजे म्हणतात ना, निसर्गावरती तुम्ही जितकं प्रेम कराल तितकं तो तुम्हाला भरभरून देतो. तर तसं आहे.
1: हे पक्षी कुठून कुठे येतात आणि कुठे कुठे जातात, थोडस आधी आम्हाला मुंबई बद्दल, मग महाराष्ट्र आणि मग भारताबद्दल सांगा.
0: ओके, तर मुंबईमध्ये फ्लेमिंगोच येतात, कच्छवरून येतात. आपल्याकडे आल्यानंतर ते मुंबईमध्ये जवळजवळ म्हणजे मेच्या शेवटपर्यंत तिथे राहतात. त्याच्यानंतर परत कच्छला गेल्यानंतर ते जे पाणथळीचे प्रदेश आहेत तिथे असे बशीच्या आकाराची घरटी बनवतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि मग पिलांना जन्म देतात. ती पिलं झाल्यानंतर परत त्यांना घेतात आणि स्थलांतर करून मुंबईकडे येण्यासाठी निघतात. तर आता ह्या दरम्यान काय असतं, पक्षी जेव्हा म्हणजे अंडी घालतो किंवा विणीचा हंगाम ज्याला म्हणतात, त्या दरम्यान पक्ष्याच्या शरीरामध्ये प्रचंड असे बदल होतात. नर जो असतो तो जास्त तेजस्वी, जास्त सुंदर दिसतो, कारण त्याला मादीला भुलवायचं असतं. ती जर हो म्हणाली तरच तो प्रजनन करू शकणार, तरच त्यांना पुढे पिलं होणार. तर त्याच्यामुळे जास्त तेजस्वी रंगाचा नर मादी शोधते. जास्त तेजस्वी रंग म्हणजे जास्त आरोग्य. तर त्याच्या कॅरेटोनाईड नावाचं जे पिगमेंट आहे, जे फळं, बेरीज, बिया याच्यामधून त्यांना मिळतं, त्याच्या

0: त्यामुळे त्यांना हे लाल निळा पिवळा हे कलर प्राप्त होतात. तर जितका कलर जास्त चांगला तितका तो नर जास्त म्हणजे काय म्हणू आपण त्याला सुदृढ असं ती समजते आणि मग ते मेटिंग करतात आणि नंतर पिलांना जन्म देतात.
1: बर बर. आणि ह्या पक्ष्यांचा अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, कारण आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की आपण खूप वर्षांपासून आपल्या गावी जातोय, दरवर्षी आपण कोकणात जातोय, आपल्याला ते सगळं जसंच्या तसं दिसतंय, आपला वाडा, आपलं घर, आजूबाजूची शेती, आंब्याची झाडं, आपल्याला ते बघायची सवय आहे. आणि एक वर्ष तुम्ही गेलात आणि तिथे काहीच नाहीये, तिथे एक बिल्डिंग उभी राहिली आहे, तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल?
1: पावसाळ्यासारखं होईल,
0: काय होईल? तसंच त्यांचं होतं, म्हणजे काय करावं, कुठं जावं. आणि मुळात ते आलेले असतात स्थलांतर करून, त्याच्यामुळे ते थकलेले असतात, त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना विश्रांतीची गरज असते. मग असा अधिवास जर त्यांचा नष्ट केला गेला तर ते सैरभैर होतात, ते मरतात, त्यांना कुठे जावं हे कळत नाही. आणि मग खूप प्रमाणामध्ये त्यांची म्हणजे पक्षाचे जीवितहानी होते असं म्हटलं तरी चालेल.
1: त्याबद्दल काही सांगू शकाल की असा एखादा किस्सा की ते चुकून त्यांची दिशाभूल झाली किंवा ते वेगळ्याच दिशेने गेले होते पक्षी?
0: अगदी. आपल्याकडे सायबेरियन क्रेन नावाचा अतिशय सुंदर पक्षी येत होता भारतामध्ये, वर्षानुवर्ष तो आला, पण मध्ये अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धाचे जे वरती म्हणजे बॉम्बचे धुराळे आणि हे ते जे धूळ याच्यामुळे तो रस्ता चुकला आणि सायबेरियन क्रेन कुठेही भरकटले गेले. ऍक्च्युली त्यातले खूप मेले. सायबेरियन क्रेन हा आता अतिशय रेअर आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ म्हटलं तरी चालेल. तर असं पण पक्ष्यांची खूप हानी होते.
1: बरं. आणि असं झालंय का कधी की या पक्ष्यांची दिशाभूल झालेली आहे पण नागरिकांनीच त्यांना मदत केलेली आहे?
0: काय होतं, कधी कधी हिमवादळं होतात, कधी जोराची वादळं होतात, त्याच्यामुळे कधी समजा आता युद्ध चालू होतं आपल्याकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पक्षी रस्ता चुकतात. रस्ता चुकतात, तर एक उदाहरण मी तुम्हाला देते. इंग्लंडमध्ये ग्लॉसगो नावाचं शहर आहे, तर त्याच्यामध्ये एक वर्षी जवळजवळ 5-1 लाख पक्षी उतरले होते. एकदम ते एकाच दिवशी म्हणजे तिथे उतरले आणि जेव्हा नागरिकांनी सकाळी उठून पाहिलं तेव्हा सगळीकडे गाडीवरती, मैदानावरती, घरांवरती, घराच्या टप्पांवरती, जिथे दिसेल रस्त्यांवरती पक्षी असे गच्च भरून बसले होते. त्यांना कळे ना की काय करावं. मग त्यांनी संपर्क केला की आम्ही आता ह्या क्षणी ह्यांच्याशी म्हणजे ह्यांना जास्त कमीत कमी त्रास व्हावा असं काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवा आणि ते त्यांच्या प्रमाणे ह्याच्याने उडून जातील, जेव्हा वातावरण निवळेल किंवा हिमवादळ थोडस कमी होईल तेव्हा ते जातील. तर ते 3 दिवस तिथे राहिले आणि 3 दिवसांनी मग एक एक थवा असा उडून परत स्थलांतर करायला निघून गेला.
1: अरे वा, म्हणजे नागरिकांनी इतक्या छान सहकार्य केलं, मस्त. मुळात जेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते काय तयारी करतात आणि स्थलांतरादरम्यान सुद्धा त्यांना काही गोष्टींसाठी रेडी राहावं लागतं का?
0: स्थलांतराच्या पूर्वी त्यांच्या जीवनातला हा एक फार मोठा भाग आहे, दरवर्षी स्थलांतर करणे हा. तर त्याच्यामध्ये त्यांना तयारी ही प्रचंड करायला लागते. तर आपल्या पक्षाच्या वजनाच्या 40-60% चरबी ते भरून घेतात, ते खूप खातात आणि चरबी भरून घेतात. तर त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फॅट जास्ती भरून घेतात, कारण एक फॅटनी म्हणजे जास्त कॅलरीज त्यांना मिळतात. तर जास्तीत जास्त फॅट भरून घेतात. त्याच्यानंतर जे पक्षी वृद्ध असतात ते त्यांचे जुनी पिसं त्यांचा ऱ्हास करतात, त्यांना पिच्छ ऱ्हास असं म्हणतात. तर त्यांचे पंख सगळे गळून जातात, त्यांना नवीन पंख येतात, तोपर्यंत ते थांबतात. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही तयाऱ्या झाल्यानंतर मग ते तिथून निघतात, म्हणजे सगळे स्नायू बळकट झाले, फॅट्स वाढले, नवीन पंख आले की मग ते तिथून निघतात आणि मग स्थलांतर जिथे करायचं आहे त्या दिशेने ते उड्डाण घेतात. तर उड्डाणादरम्यानही त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. आता हे उड्डाण घेताना आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो की हे पक्षी रस्ता चुकत नाहीत का? म्हणजे वर्षानुवर्ष चाललेले हा जो की बाबा हे पक्षी इथेच कसे येतात, बरोबर जामनगरलाच कसे येतात, बरोबर ओरिसालाच कसे येतात, बरोबर भिगवणलाच कसे येतात,
1: त्यांच्या जागा
0: चुकत नाहीत का? त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत का? तर त्यांचे रस्ते चुकत नाहीत. त्यांचे रस्ते का चुकत नाहीत तेही आपण बघू. कारण ते जेव्हा उडतात हवेमध्ये तेव्हा खूप उंचावरून उडतात. उडताना पंखाची स्थिती अशी असते की ते रडार सारखं काम करतात, म्हणजे हवेच्या ह्याच्या प्रमाणे ते उडतात. कमीत कमी एनर्जी वेस्ट व्हावी अशा पद्धतीने त्यांचं उड्डाण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते हवेत उडतात तेव्हा त्यांना बरेच हिमवादळांचा सामना करायला लागतो, वादळांचा सामना करायला लागतो. पण हवेमध्ये जर दिवस

0: दिवसात स्थलांतर करणारे पक्षी असतील तर ते सूर्याचा आणि त्याचे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा उपयोग करून घेतात दिशादर्शक म्हणून.
1: अच्छा, आणि
0: त्यांना ते ज्ञान आहे.
1: बरं, आणि जे रात्री स्थलांतर करतात,
0: जे पक्षी रात्री स्थलांतर करतात ते पक्षी चंद्र आणि ग्रह तारे आणि चुंबकीय पृथ्वीचं त्याचा ते उपयोग करतात आणि आपला मार्ग नीट करतात. तर आपल्याला वाटतं की पक्षी हे कुठूनही कुठेही जात असतील, तर नाही, त्यांचे आखीव रेखीव आकाश मार्ग आहेत. जसे विमानाचे मार्ग आहेत तसे पक्ष्यांचे पण मार्ग आहेत आणि हे सगळं त्यांच्या जीन्समध्ये आहे.
1: बरं,
0: म्हणजे त्यांच्या डीएनए वरती लिहिलंय म्हटलं तरी चालेल. एखाद्या स्थलांतरित पक्ष्यांनी जर एखाद्या वर्षी स्थलांतर केलं नाही तर तो अतिशय बेचैन होतो. हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीन्स वरतीच हे लिहिलेलं आहे की इतक्या दिवसानंतर तुला ह्या इकडे
1: जायचं,
0: तिथून तुला परत यायचं. तर तयारी पण त्यांना प्रचंड लागते, अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती मात करून त्यांना जगायला लागतं. बरेचदा अडचणीमध्ये ते मरतात सुद्धा. आता ध्रुवीय स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत ते एका टप्प्यात एवढा मोठा प्रवास करतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी त्यांचा शक्तिपात होऊन ते समुद्रात पडू पण शकतात. हा म्हणजे त्यांची तयारी जर कमी पडली तर तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पण त्यांना त्रास होतो, म्हणजे मरू शकतात पक्षी. शक्ती कमी पडली तर ते मरतात. आणि बरेचदा ते येतात पण स्थानिक पक्ष्यांशी त्यांना अन्नासाठी सामना करायला लागतो, कारण स्थानिक पक्ष्यांना पण अन्न हवंय आणि त्यांना पण हवंय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सामना करत करत, त्यांच्याशी ऍडजस्ट करत करत त्यांना तिथे राहायला लागतं. मग एकदा का ते राहिले की मग ते 4 महिने राहतात. मग भरपूर खाऊन पिऊन घेतात, विश्रांती घेतात. आणि जे पक्षी थांबून प्रवास करतात तेही थांबतात, खातात पितात, 5-6 दिवस विश्रांती घेतात आणि मग थव्या थव्याने पुढे उडतात.
1: बरं,
0: त्यांची थांबायची पण ठिकाणं ठरलेली आहेत.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की ते त्यांच्या चरबी म्हणजे कॅलरीज ते वाढवतात, प्रथिनं थोडी कमी असतात, पण मग ह्याच्यात काय काय पाहायला मिळालं आहे स्थलांतरा दरम्यान आणि आधी किंवा नंतर सुद्धा त्यांच्या वजनामध्ये कमी जास्त प्रमाण हे झालेलं आहे, अभ्यासात काय काय दिसून आलं?
0: ऍक्च्युली त्यांचं वजन ते वाढवतात.
1: हा,
0: आणि स्थलांतरादरम्यान ते कमी होतं, कारण तेवढी शक्ती त्यांची जाते.
1: हो,
0: आणि परत ते जातात वेणीच्या हंगामामध्ये तेव्हा परत त्यांचं वजन ते वाढवतात. इथेही त्यांनी खाल्लं प्यालेलं असतं, त्याच्यामुळे परतीचा प्रवास त्यांचा सुखकर होतो.
1: हो,
0: तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणजे मेटिंगचा काळ सुरू होतो, त्याच्यामध्येही त्यांना खाणं पिणं तिथे मुबलक असतं, कारण तिथे समर सुरू झालेला असतो.
1: हे
0: जेव्हा परत त्यांच्या मायदेशी जातात, म्हणजे जिथे ते अंडी घालतात तो त्यांचा मायदेश आणि जिथे ते येऊन थोड्या दिवसासाठी राहतात तो त्यांचा स्थलांतर करायचा प्रदेश.
1: बरं, या पक्ष्यांना टॅगिंग सुद्धा केलं जातं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: हो, टॅगिंग त्यांना एवढ्यासाठी केलं जातं की त्यांचा अभ्यास करता यावा, की ते कुठून कुठे उडतायत, कुठल्या जातीचे पक्षी आहेत, किती जातीचे पक्षी एकत्र उडतायत. असं नाहीये की बाबा फक्त म्हणजे शिकारी पक्ष्यातले गरुड एकत्र उडतायत असं नसतं, त्याच्यामध्ये मिक्स पण होतात दुसरे पक्षी. अशा प्रकारे पण त्यांची उड्डाणं असतात. तर कुठले पक्षी कुठून कुठे जातात, मार्ग कुठचे आहेत, हे सगळं त्यांना समजण्यासाठी त्यांना टॅगिंग केलं जातं.
1: बरं,
0: आणि त्या टॅगिंगचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला जातो. एकदा तर त्या टॅगिंग वरून एक खूप रेअर पक्षी मिळाला होता.
1: बरं,
0: आणि मग टॅगिंग करून त्यांनी लिहिलं त्याच्यावरती, त्याला बांधलं ते आणि पाठवलं. ज्याला मिळालं त्यांनी ते रिसीव्ह केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पेपर प्रसिद्ध केला की हा दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्ष्याची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण का ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खर तर एक क्षणात बसतो, दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो. अशा वेळेस पेशन्स चेक होतातच, त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून. शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना आम्ही गाडीत असतो आणि शिकारी पक्षी झाडावरती वगैरे असतात, पण जेव्हा ते खाली उतरतात. आता राजस्थानमध्ये तालचापर नावाचं एक ठिकाण आहे, तर तालचापरच्या तिथे त्याला स्थानिक भाषेमध्ये सांडा म्हणतात. स्पायनी टेल लिझर्ड असं त्याचं नाव आहे. एक मोठं लिझर्ड आहे, अतिशय जाड कातडीचं. ते बिळामध्ये लपलेलं असतं 6 महिने. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट लागल्यानंतर ते सकाळी साधारण एक 8:30-9 दरम्यान ते सांडा बाहेर येतात.

0: आणि ते आल्यानंतर त्यावरतून गरुडां वगैरेंना एक एक मैल दिसतं, त्यांची दृष्टी तेवढी तीक्ष्ण असते, तर ते वरून त्यांच्यावरती झेप घेण्यासाठी येतात. त्याच्यामुळे आम्ही साधारण 9 साडे 9 वाजले की ती साधारण बिळं असतात त्यांच्या अवतीभोवतीच आम्ही कुठेतरी आय लेव्हलला झोपलेलो, लिटरी खाली झोपलेलो असतो, कारण गरुड खाली उतरणार आहे आम्हाला माहिती आहे. कारण गरुड खाली येतो बरोबर त्या लिझर्डला तो उचलतो, तो लिझर्ड बाहेर आला दुसऱ्या बिळात जायच्या आधी बरोबर गरुड त्याला उचलतो की घेऊन वरती.
1: ओ
0: तर हे जे

0: जातात कारण लगेच. असं कधी झालंय का की एखादा फोटो तुमच्याकडनं क्लिक झाला आणि असं वाटलं की वाह बस हेच हवं होतं?
1: खूपदा झालंय माझं पक्ष्यांच्या बाबतीत असं खूपदा झालेलं आहे, म्हणजे हमिंग बर्ड्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी परवा कोलंबियाला गेले होते. कोलंबिया हा देश वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण माझ्या मते तो फार सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे आणि तिथले पक्षी खूप सुंदर आहेत. तर असं म्हणजे प्रत्येक पक्षाचा फोटो काढला की वाह किती सुंदर, असं म्हणण्या इतपत सुंदर फोटोग्राफी झाली. आणि तालचापरला जे मी तुम्हाला म्हटलं, मोठे मोठे गरुड, प्रचंड मोठे मोठे गरुड जे युरोप मधून येतात, फिनलँड मधून येतात, तर त्यांची फोटोग्राफी जेव्हा ते त्यांचा तो सांडा घेऊन वरती मग ते जाऊन झाडावरती बसतात, मग झाडावरती बसले की ते खात असले की परत आपण खालून त्यांची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तसे प्रसंग खूप येतात.
0: बरोबर. तर असे हे पक्षी जगभर भ्रमण करत असतात, आपल्या भारतात सुद्धा येतात, आणि मग पक्षी अभ्यासकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असते. खरं तर त्यांना जितकं टिपू तितकं कमीच वाटत राहतं. आणि ह्या सगळ्या अभ्यासाबद्दल, तुमच्या या छायाचित्रकारितेबद्दल आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालं, त्याबद्दल ऋता कळमणकर ताई मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, पक्ष्यांचे लक्षत हवे वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: कारण त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे. तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्या अशा वाटतात. त्या अशा आहेत की नभात नभ गुंतले, नभ नभा मध्ये लोपले, नभास नभ भेटले, नभ नभा वरी लोटले, निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे. तर असे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर आज आमच्या बरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे. आणि आज त्यांच्या बरोबर वसंत ऋतूविषयी बोलताना मला फार आनंद होतोय. तर भारतीताई, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे, तुमच्या कविता वाचताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
1: खूप धन्यवाद संकेत, तुझ्यामुळे हा योग आलेला आहे. मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत.
0: क्या बात आहे.
1: वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे. वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे. तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलं आहेस, जे अगदी सुयोग्य असं आहे. आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला. म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचते. हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे, पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही, अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते, ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे. हे गोड गाणं खरं तर अर्चना गोरेंनी गायलंय, पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते. तर वसंत आणि कृष्ण. कदंब तळी झुलतो बघ झुला, कदंब तळी झुलतो बघ झुला, वनांतरी ऋतुराजा आला, पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत. पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत, फुलवत काटा अंगांगाला, वनांतरी ऋतुराजा आला. दिन सोन्यासम साजीरवाणे, दिन सोन्यासम साजीरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. दिन सोन्यासम साजीरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. एक तुझीच उणीव श्यामला, एक तुझीच उणीव श्यामला, वनांतरी ऋतुराजा आला. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, वसंतागमी रमविसृष्टीला, वनांतरी ऋतुराजा आला.
0: वा रे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे. आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा ह्याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही तर सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्यात अवतरतो. तर अशा आशयाची माझी ही कविता आहे की कविताई. तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतो साई. अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई. कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही. पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, अर्थ उमगतो अंधारातून पिवळी ही पुण्याई. अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई, गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई. सत्य गोजिरे लिहित असते तुझ्यातली कविताई, तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई.
1: वा,
0: तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते. आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी, या निर्मितीपाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो. मला असं वाटतं की ताई, तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत. तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्यात आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्यात. तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे.
1: धन्यवाद संकेत, अगदी माझ्या मनातलं बोललास तू. आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि

0: श्रोते हो, सध्या आपण निसर्गामध्ये वसंत बहर अनुभवतोच आहोत. आता काव्यांमध्ये हा वसंत कसा फुललाय याविषयी दोन कवींमधला संवाद आपण ऐकणार आहोत. ऐकूया ऋतू बहरताना. सहभागी होत आहेत संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर.
1: नमस्कार, मी संकेत म्हात्रे. आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतू विषयी बोलणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे, सर्व कवींचा ऋतू आहे.

0: अगदी पश्चिमी वातावरणात तुझ्या या विधानाने मला नेऊन सोडलेलं आहे. इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते. हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पाहावं. त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य अवतरलेलं आहे. कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे. तर या कवितेचं थोडंसं पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय. भोवताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही. तो मनाने त्यातच रमलेला आहे. ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो, त्याचं ऐहिक वय काहीही असू देत. तर ही ती कविता आहे सुमंदारमाला वृत्तात, ही आहे बोटिंग पार्टी. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे. चिरेबंद वाड्या तो कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैलचित्रे पुन्हा न्याहळे. कसा थांबतो त्याच चित्रा पुढे तो. मिती लांघतो त्यात सामावुनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी. ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा. सुशोभित सज्जात हा एक बेळा सख्या साजणांचा इथे रंगला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधुचंचला. युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधुचंचला. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते. प्रिया मात्र त्याची पिलाशीच एका सहेतू कशी कौतुके खेळते. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले. ऋतू प्रीतीचा एकदा लाभला हा. ऋतू प्रीतीचा एकदा लाभला हा. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले. पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
1: क्या बात है. वाह वाह. एक फार वेगळी ऊर्जा आणि एक फार वेगळी शक्ती आहे सगळी तुमच्या शब्दांमध्ये. आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही तर आपल्यात काहीतरी चिरंतन राहावं किंवा आपल्यात काहीतरी एक चिरंतन जागं व्हावं असा हा सगळा ऋतू आहे.
0: अगदी अगदी.
1: तर मला पुन्हा जरा थोडंसं कृष्णाकडे वळावं असं वाटतं कारण कृष्णाने आपल्याला एक वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे. आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही तर ती आपल्या मनातली अंतरातली खरतर जागा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा.
0: तर बरोबर.
1: आणि तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे. तर अशी वृंदावन नावाची माझी कविता आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर. फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. मध्येच अदृश्यही होत.
0: वा.
1: आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेत. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. अमृत फुलांचा गंध येतो. आणि हे कारंज काही केल्या ओसरत नाही. अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहत. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. मला ठाऊक आहे बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटतं शेवटची बस निघून गेल्यासारखं. तेव्हा हे कारंज शोधा. तेव्हा हे कारंज शोधा. कुणास ठाऊक कदाचित

0: आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल, आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल.
1: संकेत, या कारंजाकडून तू त्या प्रतिभेच्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस, जे आपल्या आतमध्ये असतं. आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो, त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो. कधी कधी ते कारंजा बंद पडतं, गंजतं, काय होतं त्याला माहिती नाही. कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते. तर त्या कारंजाने वाहतं असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे.
0: खरं आहे.
1: आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे, म्हणजे नुसती प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. तर कवितेचा वसंत, कविता हीच वसंत, असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवतं आहे. आणि म्हणून कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे.
0: क्या बात है.
1: कारण ती जी शेवटली कविता असते, आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही. नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही. आताच्या ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट, पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो. तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता. शेवटली कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. झांजरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता. पूर्ण कफल्लक भासत जीवन, पूर्ण कफल्लक भासत जीवन, त्यात उचंबळते कविता. सर्व निरर्थक, सर्व निरर्थक, का रस माधुर त्यातच उन्मळते कविता. हे व्यवहारिक दारुण वास्तव यात कुठे नसते कविता. पोट भरू तडजोड पदोपद काय इथे दिसते कविता. ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता.
0: वा रे वा, क्या बात है.
1: ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. जे जग जाणत सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता. मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. मी लिहिली नित साहियली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राणभुली कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राणभुली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता.
0: वा रे वा.
1: लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता.
0: वा रे वा, क्या बात है. एक मला फार जाणवत आणि ही माझी खरतर फार आवडती कविता आहे तुम्ही लिहिलेली. तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं, त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला पूर्ण तारून पुढे जायचं असतं. त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं, पण तिथे पोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते. जसं आपण म्हणतोच की 9 महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो, तशी ही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं. तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे मोकळा जीव होतो किती. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती. जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं. आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे. सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालोय, तर मला तुमच्या तोंडून आज तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे. तर ताई तुमची पुढची कविता मला ऐकवा.
1: माझी पुढची

0: कविता ऐकवते, पण तुझ्याबरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे. आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाही आहे, खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे, एवढंच सांगू शकते. काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तर ही पुढची कविता जी आहे, वसंत आणि वार्धक्य. वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे, अगदी मनाचं तारुण्य म्हणजेही वसंत आहे. आणि शिशिर पानझडीचा ऋतू आहे, वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे. पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली, तो टू फू हा चिनी कवी इसवी सन 712 ते 717 आठव्या शतकातला, म्हणजे आता 1300 वर्ष लोटली, आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी पूर्व आशियाई कवी परंपरा आपल्यासमोर उभी राहते की 8व्या शतकात हा माणूस असं लिहितोय. म्हणजे तो वृद्ध कवी आहे, तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय, तो वसंत त्याला रमवत नाही. ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आता आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय आणि बाहेर तर वसंत आहे, त्याला काही स्मृतिचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी. तर आपण ही सुंदर कविता ऐकूया. ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरिणीचा जुना बाज शिखरिणी वृत्ताचा निवडलेला आहे.
1: अरे वा,
0: इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केली कारण मला काही मांडारीन येत नाही, पण आशयकोश रसिकांपर्यंत पोहोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे. आपण काही पंडित नाही आहोत, आपण कवी आहोत. वसंत आणि वार्धक्य. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती. त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती. तृषा प्राशायाला जीवलोगजुना सोबत नसे, रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरत असे. खुळाये उन्मादी बहर कहराचा उमलोनी, नदी झाकोळे मी फिरेत भयव्याकुळ तिथुनी. दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता, दिलासा देण्याला जवळ नसते मध्य कविता. असे होते आता वय उतरता केस पिकता. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. कळक म्हणजे बांबू. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. घरे दोचव कोठे बहर भिडले लाल ढवळे. वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती. मधु मद्या संगे मग कटकटी दूर पळती. आता तो शाओ या शहराकडे आलाय. फुले शाओची ही उगवतीकडे धूळ भरली. मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली. जिथे सोनेरीसे चषक सरती नृत्य निपुणा. रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना. नदीच्या पूर्वेला कबरस्थळ हुवँग मुनीचे. हळू वाहे वारा फिकटत इथे रूप ऋतूचे. पिके पीचांचाही बहर कुणीना मालक इथे. खुडू साठ्यासाठी गडद फळकी लाल सरते. मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले. डहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले. थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती. सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती. मला नाही प्रीती बहर ऋतूची मी मरावे. मला वार्धक्याचा बहर सरता भार भिववे. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू. तुरळक कुठे फुल फुलता.
1: क्या बात है. वा वा ताई, एक फार मला गंमत वाटते जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता. मला असं वाटतं की भारतामध्ये फार असे कमी अनुवादक कवी असतील जे मीटरमध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा, आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानानं घेतलं जातं. तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय. आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं वजन सांभाळलं आहे, शब्दांचं वजन सांभाळलं आहे. तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये, फार कमी कवींमध्ये आहे. तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना, माझ्या कविता शेअर करताना. अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही. एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे, ती मी वाचतो. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा. रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा.
0: वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा.
0: वा वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा. ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा.
0: क्या बात है.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो.

0: काच पिसारा,
1: खूप सुंदर.
0: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा, त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा,
1: वा.
0: सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती, सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती, परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती,
1: वा.
0: संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी, संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी, त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी,
1: वा.
0: जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण, जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण, रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण,
1: वा वा वा.
0: रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
1: वा वा वा. पुन्हा एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो आणि शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला.
0: वा,
1: खूप सुंदर.
0: वा, क्या बात आहे ताई. आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्या बरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली. वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा, पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पसरला, पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला, तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीनं, वसंत ऋतू आहे तो आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला, तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, ऋतू बहरताना संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर या कवींचा संवाद आत्ताच आपण ऐकला.
3: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही.
2: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्या.
4: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचं 1 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर, तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर, आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आतापर्यंत आलेल्या कालानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस

पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघां

0: तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDF 61 जागांवर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुच्चेरीत 39 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजप 174 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत. 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णा द्रमुकसह निवडणूक लढवत आहे. इथं जोसेफ विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपा आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे. या ठिकाणी भाजपा 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल. पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष NR काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे. ते आकाशवाणीशी बोलत होते.
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहाँ पे हम लोग 180 भी पहुँच सकते हैं. ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ ही अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी. असम में भी अगर आप देखो तो हमारी तीसरी बार सरकार बन रही है.
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं. त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले.
2: 2-2.5 घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा. हर राज्य के लिए मैं कह रहा हूँ कि अभी 2 राउंड हुए या 3 राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा.
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन हे कोल्हापूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून TVKचे VS बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर TVKचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनराई विजयन हे त्यांच्या धर्मधाम मतदारसंघातून 9व्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष VD सतीशन हे पराऊर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

0: या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशी स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित TVKची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल. तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 1:40 झालीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग 4 वर्षे अव्वल. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्हा उद्योग केंद्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली आहे. या योजनेमुळे केवळ उद्योग निर्मितीच नव्हे तर हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबी समाज निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरला आहे. सलग 4 वर्षांची विक्रमी कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याने या योजनेत सलग 4 वर्ष 100%हून अधिक उद्दिष्ट पूर्ती करून विक्रम प्रस्थापित केला आहे. 2024-25 मध्ये 753 उद्दिष्टाच्या तुलनेत 800 प्रकल्प मंजूर होऊन 742,00,000 रुपये अनुदानासह 106.24% प्रगती झाली आहे. महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्ह्यात विकास, डिजिटल परिवर्तन, उद्योग

0: वाढ, आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचं ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची आणि योजनांची पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या PCR मॉड्युलर लॅब आणि स्किल लॅबचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पत्रकारांचं कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेनं आणि व्रतस्थ भावनेनं पार पाडलं जातं, त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तेर इथल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओवरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मंदिराचं सौंदर्य तर खुलणार आहेच, त्यासोबतच दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीनं संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी सखी वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यात 15,380 स्वयंसहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे 1.5 लाख कुटुंब या अभियानाशी जोडली गेली आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 99,276 महिला लखपती दिदी बनल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निर्णयाप्रमाणे धाराशिव जवळील कौडगाव MIDC ग्लोबल फोर्ज कंपनी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 1,000 एकर जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून संरक्षणविषयक सामग्री तयार करण्यासह भारत बायोगॅस लिमिटेडचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून जवळपास 3,000 जणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन नेपियर ग्रासच्या सहाय्यानं कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. राज्यातल्या 405 शासकीय शाळांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम पार पडले. स्वाधार योजना आणि इतर शासकीय योजनांचे लाभ या विषयावर मार्गदर्शन तसंच महिला मेळावा घेण्यात आला. जयंती उत्सव, विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचं प्रबोधन तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आदी कार्यक्रम यानिमित्त घेण्यात आले. क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या 100 दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 3,917 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचं लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरी स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळधम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर, तर अण्णा द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDFला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी, तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 9 जागांवर, तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021च्या तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत. भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे. तमिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष AIDMK दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्ष NR काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून संपूर्ण भारत भाजपाबरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा DMK चा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने NDE बरोबर उभा आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे, तर दावणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरातमध्ये उमरेड, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढी सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला एआय समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1.17 कोटी रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीला आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या दुमजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे.

वो चांद मुस्काया, सितारे शर्माए, हमारा भी

चली जाए, मारना दे टंक।

Oi, papo!

0: कष्टी की कष्टी की।
1: चाहे भीगे तेरी चुनरिया, चाहे भीगे रे चोली,

धड़पे मेरी जवानी।

मंडळी, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्याचा खरा अर्थ, त्याची खरी ताकद आपण अनेकदा ओळखतच नाही, आणि तो विषय म्हणजे एकांताचा आनंद. मित्रांनो, गर्दीच्या या जगात आपण सगळेच कुठेतरी धावतोय. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, अपेक्षा आणि या सगळ्यात आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं जणू विसरूनच जातो. आपण लोकांमध्ये राहतो, बोलतो, हसतो, पण कधी स्वतःशी बोलतो का? कधी स्वतःला विचारतो का की मी खरोखर आनंदी आहे की नाही? आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःकडे परतण्याचा एक प्रवास आहे. एक असा प्रवास जिथे आपण इतरांपासून दूर नाही जात, पण स्वतःशी जवळीक मात्र नक्कीच वाढवतो. एकांत हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काहींना वाटतं एकांत म्हणजे एकटेपणा, एकाकीपणा, दुःख. पण खरं तर एकांत म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी आहे. एकांत म्हणजे रिकामीपणा नाही, तर एक नवीन शक्यता आहे. एकटं असणं आणि एकाकी वाटणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. एकटं असणं ही फक्त एक अवस्था आहे ज्यात आपण शारीरिकदृष्ट्या एकटं असतो, पण एकाकी वाटणं ही भावना आहे जी मनातून येते. अनेकदा आपण लोकांच्या गर्दीत असूनही एकाकी वाटतं, आणि काही वेळा पूर्णपणे एकटं असतानाही आपण शांत, समाधानी आणि आनंदी असतो. याचं कारण एकच, आपण स्वतःसोबत किती जोडलेलो आहोत. मंडळी, आजच्या डिजिटल युगात आपण सतत कनेक्टेड आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यामुळे आपण जगाशी जोडलोत, पण या जोडणीमध्ये एक गोष्ट हरवली, ती म्हणजे स्वतःशी जोडणी. आपण सतत इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, त्यांचे फोटो, त्यांचं यश, त्यांचा आनंद, आणि नकळत आपण स्वतःची तुलना करायला लागतो. या तुलना, या अपेक्षा आपल्याला थकवतात, आणि अशा वेळी एकांत आपल्याला स्वतःकडे परत आणतो. एकांत म्हणजे स्वतःला ऐकण्याची वेळ. आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट होतात. आपण आपल्या भावनांना ओळखतो, आपला आनंद, आपली भीती, आपली स्वप्न. एकांत आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो, कारण त्या क्षणी आपण कोणासाठीही अभिनय करत नाही. आपण जसे आहोत तसे स्वतःसमोर उभे राहतो. काही वेळा आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी आवडत नाहीत,

काही चुका, काही अपयश, पण एकांत आपल्याला त्या स्वीकारायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो, तू जशी आहेस तशी स्वीकारण्यास योग्य आहेस.

सुंदर पैलू आहे आणि तो म्हणजे एकांत आपल्याला सर्जनशील बनवतो. जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हा आतली सर्जनता जागरूक होते. अनेक कलाकार, लेखक, संगीतकार त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्मिती एकांतात केलेली आहे. एकांत म्हणजे कल्पनांची जन्मभूमी. तिथे विचार मोकळेपणाने फिरतात, नवीन कल्पना जन्म घेतात आणि आपल्याला स्वतःचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकांत ही पळवाट नाहीये किंवा तो जगापासून दूर जाण्याचा मार्गही नाहीये. उलट तो जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपले नातेसंबंध अधिक सुदृढ होतात कारण आपण त्यात स्वतःची ओळख हरवत नाही. एकांत आपल्याला आत्मविश्वास देतो कारण आपण इतरांच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या आधारावर उभं राहायला शिकतो. आपण स्वतःला प्रोत्साहन देतो, स्वतःला आधार देतो आणि हळूहळू आपण स्वतःचेच सर्वात चांगले मित्र बनतो. मंडळी, आपण रोज थोडासा का होईना पण वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तो वेळ मोठा असण्याची गरज नाही पण तो प्रामाणिक मात्र असावा. त्या वेळेत आपण मोबाईल बाजूला ठेवू शकतो, शांत बसू शकतो, एखादं पुस्तक वाचू शकतो, डायरी लिहू शकतो किंवा फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकतो. ही लहान लहान पावलं आपल्याला स्वतःकडे घेऊन जातात. एकांत आपल्याला शिकवतो की आनंद बाहेर नाहीये तर तो आपल्या आतच आहे. आपण सतत बाहेर आनंद शोधतो, लोकांमध्ये, वस्तूंमध्ये, यशामध्ये, पण खरा आनंद आपल्या मनातच असतो. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं कोणीच आपल्याला समजत नाही. त्यावेळी एकांत आपला साथीदार बनतो. तो आपल्याला शांत करतो, आपल्याला समजून घेतो. एकांतात आपण स्वतःला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरंही हळूहळू आपल्यालाच सापडतात.

मित्रांनो, एकांत हा भीतीचा विषय नाहीये, तर ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याची. आपण जर स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही, कारण आपल्याकडे नेहमीच एक मजबूत साथीदार असतो, आपण स्वतः. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, त्या जातात, परिस्थिती बदलते, पण आपण स्वतः कायम आपल्यासोबत असतो. म्हणून स्वतःशी नातं जपलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी असतो तेव्हा आपण इतरांसोबतही अधिक प्रेमळ, अधिक समजूतदार आणि अधिक आनंदी राहू शकतो. तेव्हा एक लहानशी गोष्ट जी आपण नेहमीच स्वतःला सांगितली पाहिजे ती म्हणजे, एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे तर तो आत्मशोधाचा, आत्मप्रेमाचा आणि खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला ऐका, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे हळूहळू तुम्हालाही जाणवेल एकांत हा तुमचा सर्वात सुंदर साथीदार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी श्रोते हो सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. आणि आता बातम्या विस्ताराने. देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे. आसाम, पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत. बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे. तृणमूलचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला. 143 जागांवर ते आघाडीवर आहेत. 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. अण्णाद्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत. PMKचे 5 तर भाजप, माकप, भाकप आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत. DMDK आणि VCK या पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. केरळमध्ये माकप प्रणित LDFची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून 1 जण आघाडीवर आहे. मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत. तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत. भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे. आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते 5 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये NR काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार NR काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुक, काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. तर द्रमुक आणि TVKनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. द्रमुक 3 आणि TVK 1 जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला. TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
0: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात

0: सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
1: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 1527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23 एप्रिल 2026 रोजी अवैध ठरवलं होतं. त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

0: शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर हे प्रसारण आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली आहे. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता? जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय?
1: आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं, मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारणं अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी औद्योगिक प्रगती करत आहेत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये, म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचं जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात, म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात. आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या, म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ, हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आत्ता ही संधी दिलेली दिसतेय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता, या सगळ्याचाही परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, याचं कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य, त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
0: सर, दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयांचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. AIADMKने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय?
1: भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आत्ता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये NT Ramarao यांनी जो विजय मिळाला होता त्यांच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं, NT Ramarao यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन

0: केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना घडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या माठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक दोन तीन कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे ती सतत तमिळनाडूमध्ये जरी असली तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आत्ता त्यांचं चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहिती आहे. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे फटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तमिळनाडू मधलं जे मतदान होतं नेहमी ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तमिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आता जर आपण आकडे बघितले तर अण्णा द्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसत्या तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही त्यामुळे ते राज्य कारभार कसं चालवतात, केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तमिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आत्ता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार. त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तमिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटातल्या होत्या, MGR पण चित्रपटातल्या होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तमिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तमिळनाडूच्या राजकारणाचे जे वेगळेपण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा सतत हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं, वेगळं बोलायचं, त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तमिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी स्थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. AIADMKच्या जागा वाढल्या याचं कारण द्रमुकचा जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तमिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरच खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकशी आणखीन मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का, अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात. अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला NDA असं लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तमिळनाडूमध्ये NDA असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे, आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तमिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तमिळनाडूमध्ये राहू शकतो आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला.
1: सर, सत्ता बदलाचा आजकल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय, तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते, या निकालामागची काय कारणं तुम्हाला दिसतायत?
0: केरळमधले मी दोन मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसला आणि आघाडीला काँग्रेसला एक प्रकारचं

0: पूर्ण देशात पराभवत असताना केरळ सारखं राज्य महत्वाचं ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं असा तिथल्या मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेस सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय.
1: सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं, पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली. तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं, पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले ते याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं, मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथेही घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधले आलेले घुसखोर आसाममधले त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतं.
1: सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले, महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले. हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का?
0: महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या दोन विधानसभांच्या तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तमिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तमिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तमिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे. तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय, त्यामुळे पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं.
1: सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत, तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं?
0: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याचा एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेशमधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आली आहे आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्ये प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं, म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये. आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं.
1: सर, याच निकालांचं आणखी एक महत्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे, तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे?
0: आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील. त्याच्यामुळे केंद्र सरकारला आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयक मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते, ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरा असं आहे की संसद चालते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमधलं विरोधकांचं आणि सत्तारांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार हा अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल.
1: सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत, त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर, 14 वैशाख, शके 1948 अर्थात दिनांक 4 मे 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया प्रगतिशील महिला शेतकरी सुवर्णा अनिल जहागीरदार यांची अनुराग पवळे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, ही मुलाखत ऐकण्यापूर्वी आपण ऐकूयात हे एक छानसं गीत.

मंडळी, आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात कृषी सल्ला। मंडळी, या वर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाळा अधिक झाला आणि तो उशिरापर्यंत चालला। परिणामी थंडी थोडी उशिरा सुरू झाल्यानं आंब्याचा मोहर सुद्धा 10-15 दिवस उशिरा सुरू झाला। वास्तविक पाहता मोहर सुरू झाल्यावर थंडीमध्ये चढ उतार झाला तरच सेटिंग चांगली होते, मात्र

ठराविक पाहता मोहोर सुरू झाल्यावर थंडीमध्ये चढ उतार झाला तरच सेटिंग चांगली होते, मात्र थंडी बहुतांश काळ एकसारखी राहिल्यानं अतिशय कमी सेटिंग झाली. कोकण विभागाच्या तुलनेत मराठवाडा आणि अन्य भागातील आंबा बागांमध्ये सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे. बागेमध्ये 50% फळं धरलेली असताना पुन्हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये वादळ, गारपीट आणि पाऊस यांचा फटका बसला. मुळातच झाडावर कमी असलेल्या फळांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. सध्या अनेक केसर आंबा बागांमध्ये आंबा काढणीला सुरुवात झालेली आहे. नव्या बागायतदारांकडून आंबा काढणीस तयार झाल्याचे कसे ओळखावे अशी विचारणा सातत्यानं होत असते. आंबा झाडावर मोहर एकदाच न येता 2 ते 3 टप्प्यात विभागून येतो, त्यामुळे झाडावरील फळेही त्यानुसार वेगवेगळ्या वेळी पक्व होतात. पक्व झालेली फळे काढणीनंतर चांगली पिकतात. कोवळी फळं काढली गेल्यास ती अजिबात पिकत नाहीत, त्यामुळे आंबा पक्वतेची लक्षणं जाणून घेऊ. फळाचा देठ खाली येऊन देठाजवळ खड्डा पडणं. फळाच्या देठाकडील भागात फळाच्या बाजूचे खांदे वर येतात, म्हणजे देठाजवळ खड्डा पडल्यासारखे दिसते. असे आंबे काढायला तयार झाले असं समजावं. मात्र ज्या फळांमध्ये सर्वसाधारण फळाचा देठ वर राहून खांदे उताराच्या आकाराचे दिसत असतील अशी फळं अजूनही कोवळी असल्याचं समजावं. फळावरील पांढरे ठिपके. आंबा फळावर असंख्य असे पांढरे ठिपके असतात. हे ठिपके कोवळ्या फळात लहान असून ठळकपणे दिसत नाहीत, मात्र फळ पक्व होताच पांढरे ठिपके मोठे होऊन ठळकपणे दिसू लागतात. असे फळ पक्व झाल्याचं समजावं. फळाचा आकार. फळे पक्व झालेली असताना फळाचा आकार थोडा गोलसर आणि भरीव दिसतो, हे असे अनुभवी मजूर सहज ओळखू शकतो. फळामध्ये हा भरीवपणा नसल्यास किंवा चोच बोथट झालेली नसल्यास फळ अजूनही कोवळंच असल्याचं समजावं. फळांचा नरमपणा. फळे बोटाने थोडी दाबली असता थोडा नरमपणा जाणवतो. अनुभवी माणसांना यावरून पक्वता सहजपणे ओळखता येते. मंडळी, फळाची पक्वता तपासणीसाठी काही साधनं देखील उपलब्ध आहेत. यामध्ये रिफ्रॅक्टोमीटर हे साधन आहे. आंब्याची पक्वता समजण्यासाठी फळामध्ये एकूण विद्राव्य घटक अर्थात TSS किती प्रमाणात वाढले हे तपासलं जातं. त्यासाठी फळांचा गर काढून त्याचा रस रिफ्रॅक्टोमीटरवर 2-3 थेंब टाकावा. एकूण विद्राव्य घटकांची टक्केवारी 7 किंवा 7.5% जास्त झाल्यास फळ काढणीस योग्य असल्याचं समजावं. मात्र त्यापेक्षा TSS कमी असल्यास अजून फळ पक्व झालेलं नसतं. निर्यात किंवा दूरच्या अंतरावर फळं पाठवण्यासाठी म्हणजेच फळ जास्त दिवस टिकण्यासाठी 7.5 ते 8.5 TSS असावी. मात्र आपणास लगेच फळ पिकवून विकायचे असल्यास TSS अगदी 10% असला तरी चांगलं मानलं जातं. मंडळी, यानंतर दुसरं साधन म्हणजे प्रेशर टेस्टर. फळाचा नरमपणा तपासण्यासाठी प्रेशर टेस्टर या साधनाचा वापर केला जातो. प्रेशर टेस्टरवरील दाबाची नोंद 22 ते 26 पाऊंड प्रति इंच पर्यंत असल्यास फळ काढणीस तयार झाल्याचं समजावं. मात्र ही नोंद त्यापेक्षा जास्त असल्यास अजूनही फळ काढणीस तयार नसल्याचे समजावं. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलात. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा.

0: मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रगतीशील महिला शेतकरी सुवर्णा अनिल जहागीरदार यांची अनुराग पवळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारताची मुख्य अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे, पण त्याचवेळी आज शेती वेगवेगळ्या कारणांमुळे परवडत नाही असे म्हणणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. पण अशाही काळात कुटुंबातील आणि आपल्या आयुष्यातील एका मोठ्या संकटावर मात करीत डोंगराळ भागात असलेल्या खडकाळ शेतीला एक नंदनवन घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडको येथील सुवर्णा अनिल जहागीरदार आज आपल्या नांदेड आकाशवाणीच्या स्टुडिओत आपल्या भेटीला आल्या आहेत. त्या शेतीकडे कशा वळल्या, नेमकी शेती पद्धती त्यांची काय काय आहे, या सर्व बाबी आज आपण त्यांच्या मुलाखतीतून उलगडणार आहोत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेती हा एक ग्रामीण भागातील महिलांच्या जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय, पण त्याचवेळी शहरी भागातील महिलांना शेती नकोशी वाटते किंवा त्यांचा शेतीशी संबंध नसल्यागतच असतो. पण आपल्या जीवनातील एका अपघातामुळे आपण शेतीकडे वळला, शेतीकडे आपल्याला वळावं लागलं. तर मॅडम, सुरुवातीला मला आपण एक आपला संक्षिप्त स्वरूपात परिचय सांगा.
2: माझा परिचय आहे सुवर्ण अनिलराव जहागीरदार. मी राहणार हडको. तशी मी मूळची लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुका येथे माझा जन्म झालेला आहे. माझे आई वडील दोघं पण शिक्षक आहेत आणि माझं प्राथमिक शिक्षण विद्यावर्धनी हायस्कूल येथे झालेलं आहे. आणि हा शेती व्यवसाय याकडे कसं वळले मी तर थोडक्यामध्ये मी सांगते तुम्हाला. 2021 माझ्या पतीचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर माझ्या पुढे असा प्रश्न पडला की आपण काय करावं. खूप मोठा संकट आलेला असताना मी विचार करत होते आणि मग त्यातून मला एक सहज मी युट्यूबवर बघितलं की शेती कशी करावी, म्हणजे जी खडकाळ जमीन आहे ती बागायतीखाली कशी आणावी हे मी युट्यूबच्या माध्यमातून बघितलं. आणि बघितल्यानंतर मग मी माझा निर्णय घेतला की आपण आपली पण शेती अशी खडकाळ आहे पण आपण का नाही करू शकणार, मग आपणही शेती केली पाहिजे. म्हणून मग मी जेसीबी लावला शेतामध्ये. तब्बल 150 तास जेसीबी लावून स्वतः म्हणजे मी देखरेख करून माझी जमीन मी लागवडीखाली आणले.
1: मॅडम मला एक सांगा, आपली शेती कुठं आहे, नेमकं कोणत्या गावात आहे?
2: माझी शेती लोहा तालुक्यामध्ये धनज खुर्द येथे आहे.
1: बरं, धनज खुर्द येथे आहे. आपण म्हणजे मूळ जे आहेत, म्हणजे आता शहरी भागात हडकोमध्ये राहता, तर हडकोत किती वर्षापासून राहता आपण?
2: मी हडकोमध्ये 30 वर्षापासून हडकोमध्ये असते.
1: म्हणजे माहेरी असताना आपल्याकडे शेती होती? माहेरी
2: नव्हती शेती.
1: म्हणजे शेतीचा कुठला अनुभव होता का आपल्याला?
2: नाही, कोणताच अनुभव नव्हता.
1: अच्छा, म्हणजे आपल्या त्या अपघातानंतर तुम्हाला एक शेतीकडे वळावं लागलं.
2: हो.
1: तुमचं शिक्षण किती झालेलं आहे?
2: माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे.
1: बरं, मग आता ही एकूण तुमची शेती किती आहे?
2: माझी एकूण शेती 17 एकर आहे.
1: बरं, पतीच्या निधन

0: नंतर किंवा एकूणच कुटुंबावर जो आघात आपल्या झालेला, त्यानंतर तुम्ही शेती जी आहे आपली परंपरागत जी आपल्या पतीच्या नावे किंवा कुटुंबाच्या नावे जी शेती होती ती शेती सांभाळण्यासाठी आपल्याकडे म्हणजे मदतीला कोण कोण आहे समजा?
1: माझ्या घरातले सगळे कुटुंब पण आहेत सोबतीला आणि माझ्या शेतामध्ये काम करणारे गडी लोक पण आहेत.
0: बरं, म्हणजे एकूणच तुम्ही हा शेतीमधला जो प्रवास आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही अनुभव नसताना जे आपण शेतीकडे वळलात, स्वतःची शेती असल्यामुळे तुम्ही वळलात, दुसऱ्याची शेती असेल तर तुम्ही म्हणजे कदाचित तुम्ही या क्षेत्रात आला नसता.
1: बरोबर.
0: पण आता ही शेती सांभाळण्यासाठी नेमकं म्हणजे आता तुम्ही जी माहिती आता युट्यूबचा तुम्ही उल्लेख केलात, युट्यूबसह इतर कोणाकोणाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळते?
1: मला मार्गदर्शन माझे प्रकाश जागीरदार, अभय जागीरदार आणि आदित्य जागीरदार यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं.
0: मला एक सांगा, शेती म्हणजे तुम्ही करता, शेती करता म्हणजे नेमकं तुम्ही काय करता, शेतीतलं कुठले कुठले काम पाहता किंवा काम कसं करून घेता तुम्ही शेतीतले?
1: शेतीतले काम मी स्वतः शेतीमध्ये गेल्यानंतर निंदणं खुरपणं म्हणजे गडी लावून स्वतः आपण सगळी देखरेख करायची आणि त्यांच्यासोबत स्वतःही आपण काम करायचं आणि कोणतं पीक घ्यायचं, काय घ्यायचं, कोणत्या पिकांना कोणतं खत द्यायचं हे मी जे एक्सपर्ट असतात त्यांच्या मार्गदर्शनातून मी पिकांना ते खत देत असते.
0: बरं, मला एक सांगा, आपण शेतीमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम काय केलं तिथं?
1: शेतीमध्ये सर्वप्रथम गेल्यानंतर मी जेसीबी लावला.
0: नाही म्हणजे शेतीची कशी होती, कशामुळे जेसीबी तुम्हाला लावा लागला?
1: माझी जमीन पूर्ण खडकाळ होती, दगडाळ होती आणि पूर्ण नापीक होती, अगदी काटेरी झाडं होते सगळे.
0: अच्छा.
1: हा, आणि ते सगळे काढून मग मी जमीन माझी लागवडीखाली
0: आणली. पिका योग्य शेती केली सुरुवातीलाच?
1: हो हो.
0: मग आता शेतीमध्ये मग नंतर पहिल्यांदा कोणतं पीक घेतलं आपण?
1: पहिल्यांदा मी तूर, ज्वारी, गहू, उडीद हे पीक घेतलं.
0: ही सगळे पिकं घेताना पाण्याची गरज पडते, तुमच्या शेतीमध्ये पाणी नेमकं म्हणजे कोणत्या माध्यमातून, विहीर आहे काय?
1: माझ्या शेताच्या बाजूला नदी आहे आणि शासनाच्या मार्फत मी शासनाचं अनुदान घेऊन मी विहीर केलेली आहे आणि विहिरीचं पण पाणी आहे माझ्याकडे शेतामध्ये.
0: आताच आपण अनुदानाचा उल्लेख केला, इथं शेतीविषयक जी माहिती असते कृषी विभागाचे अधिकारी असतात शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं काही आपण मार्गदर्शन घेतलं का अशा काळात?
1: हो, शेतीचं मार्गदर्शन घेतलं मी कृषी अधिकाऱ्याकडून.
0: बरं.
1: की त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढं शासनाच्या सुविधा सगळ्या मिळतात आणि तुम्ही सगळ्या शासनाच्या नियमात बसतात.
0: बरं.
1: म्हणून तुम्ही हे करा असं म्हणून सांगितलं त्यांनी.
0: बरं, तुमची आता ओलिताखाली शेती आहे, मग पाण्याचे स्रोत तुमचे नेमके काय आहेत? तिथं
1: ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, सगळीकडे पाईपलाईन केलेली आहे
0: विहिरीद्वारे.
1: विहिरीद्वारे. हो.
0: आता सध्या कोणती पीक आहे तुमच्या शेतामध्ये?
1: आता सध्या ऊस पीक आहे शेतामध्ये आणि ज्वारी आहे.
0: ऊस पिकाला पाणी भरपूर लागते, तेवढं पाणी आहे उपलब्ध?
1: हो,
0: भरपूर पाणी.
1: भरपूर पाणी आहे विहिरीला.
0: ऊसाची जी लागवड आपण केली ती कोणत्या पद्धतीने केली?
1: सर्वात प्रथम जमीन पोखरली, जमीन पोखरून त्याच्यामध्ये शेणखत टाकलं आणि कृषी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जे काही ते सांगताल तसं ते तो प्रयोग करून आम्ही त्या जमिनीमध्ये ऊस लागवड केली.
0: बरं, मला एक सांगा, तुम्ही आता तुमचं बीए झालं शिक्षण, तर एकूणच हे शिक्षणाचा या शेतीमध्ये किती लाभ होतोय?
1: शेतीमध्ये भरपूर लाभ होतो.
0: युट्यूबचा आपण उल्लेख केला तर युट्यूबच्या माध्यमातून आपण काय काय म्हणजे पाहता शेती संदर्भाने?
1: युट्यूबमध्ये मी पाहते की जर समजा कोणत्या पिकाला आळी कीड वगैरे लागली तर त्याच्यावर आपल्याला कोणते कीटकनाशक औषधं फवारले पाहिजेत, किंवा मग मला जर समजत नसेल तर मग आपण दुसऱ्यांना विचारायचं आणि त्यांच्यानुसार आपण पिकांना औषधं द्यायची.
0: तर शेती चालवण्यासाठी आता युट्यूबचा आपण वापर करता किंवा तिथून माहिती घेता, पण आता ही नवीन अत्याधुनिक यंत्रसामुग्री भरपूर आली, ट्रॅक्टर आहे शेतीमध्ये, शेती मशागतीसाठी वेगवेगळी यंत्र आलेली आहेत, त्या कोणकोणती यंत्रांचा वापर तुमच्या शेतीमध्ये केला जातो?
1: माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापर केला जातो, नांगरणीचा वापर केला जातो.
0: बरं, खतं जे आहेत पिकांसाठी लागतात ती खतं सेंद्रिय खत, शेणखत वगैरे आहे आपल्याकडे?
1: हो, भरपूर प्रमाणात आहे आणि आम्ही दुसरीकडून घेतो पण विकत.
0: बरं, काही म्हणजे गाई वगैरे पाळल्या तुम्ही?
1: नाही, गाई नाही पाळलेल्या, म्हशी आहेत घरी.
0: बरं, पाळलेल्या शेतामध्येच आहेत?
1: शेतामध्ये.
0: त्याच्यात शेणखताचं उपलब्ध असेल तुम्हाला भरपूर?
1: हो आहे.
0: मग आता शेतीमध्ये सध्या ऊस आहे, तर हा ऊस नेमका कुठल्या कारखान्याला वगैरे जातो? पहिल्यांदाच घेतला?
1: नाही, पहिल्यांदाच घेतलेला आहे ऊस.
0: बरं, यापूर्वी कुठली पिकं घेतलीत मग?
1: यापूर्वी हळद घेतलेली आहे, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, गहू.
0: आणि एकूणच हळदीचं जे आहे नगदी पीक आहे ते किती झालं, कसे त्याची काढणी वगैरे झाली का?
1: हळदीची काढणी आता चालू आहे सर.
0: बर आता एकूणच तुम्ही

0: जे शेतीमध्ये वळलात, आता शेती तर करत करत तुमचं शिक्षणही झालंय भरपूर, शेतीसोबत दुसरं आपल्याला काय काय म्हणजे नेमकं पुढे भविष्यात काय करायचं आहे तुम्हाला?
1: मला अजून शेती खूप डेव्हलप करायची आहे.
0: बरं.
1: आणि अगदी घर सांभाळून मुलांना सांभाळून सगळी शेती डेव्हलप करायची आहे. आणि की माझ्याकडे शेत मला असं एवढं डेव्हलप करायचं की माझ्याकडे लोक यावं की माझी शेती कशी आहे हे पाहण्यासाठी. अगदी मळा करायचं आहे मला.
0: त्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहेत? आता जे म्हणताय की आपण शेती डेव्हलप करायची, तर त्यासाठी कोणकोणते प्रयत्न चालू आहेत?
1: आता सध्या माझे प्रयत्न चालू आहेत की नर्सरीमधून फळबाग वगैरे फळांचे रोपं आणायचे आणि आपल्या शेतामध्ये लावायचे, त्याची लागवड करायची.
0: म्हणजे फळबाग लागवड इकडे आपण वळणार आहात?
1: हा, वळणार आहे.
0: कोणती फळं घ्यायची आपल्याला?
1: मला आंबा घ्यायचा आहे, चिक्कू घ्यायचं आहे, जांब घ्यायचे आहे.
0: बरं, यासाठी आपण कुठून माहिती घेतली? शेती विभागाकडून,
1: कृषी अधिकाऱ्याकडून थोडीफार माहिती घेतली. बाकी मग असं कोणाकोणाला जे अनुभव आलेले असतात शेतकऱ्यांचे, त्यांच्याकडूनही काही माहिती घेतलेली आहे.
0: फळबागासाठी जे काही अनुदान वगैरे काही मिळते म्हणून सांगितलं आपल्याला?
1: नाही, सांगितलं नाही कोणी.
0: बरं, मग आता सामाजिक जे कार्य आहे, समाज कार्यात तुमच्या शिक्षणाचा उपयोग होणारच आहे, तर समाज कार्याच्या दृष्टीनं तुमचे कुठले कुठले म्हणजे संकल्प आहेत?
1: समाज कार्यामध्ये मी पहिल्यांदा माझ्या पतीला, म्हणजे पतीचं एवढं समाज कार्यामध्ये योगदान होतं, त्यांच्या आदर्शातूनच मला हे समाज कार्य सुद्धा करावं. आणि समाज कार्य फूल नाही फुलाची पाकळी, हे आपल्याला समाजासाठी करता यावं हे मी सांगू इच्छिते.
0: एकूणच शेती ही आता परवडणारी नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या भरपूर आहे.
1: हो,
0: तुमचा काय अनुभव आहे नेमका?
1: केली तर परवडणारी आहे, नाही केली तर नाही. कारण पाणी असेल तर, भरपूर प्रमाणामध्ये पाणी असेल तर शेती आपण डेव्हलप नक्कीच करू शकतो.
0: ओके, म्हणजे शेतीमध्ये मेहनत केली तर फळ निश्चितच मिळतात.
1: हो,
0: हा तुमचा अनुभव आहे?
1: हो, अनुभव आहे.
0: मग आता पुढचा जो प्रवास आहे तुमचा शेतीमध्ये आणि एकूणच सामाजिक कार्यातील, बरं, शेतीशिवाय आपण इतरही तुम्हाला छंद आहेत, तर त्या छंदाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला?
1: हो सर, मला सामाजिक कार्याची भरपूर आवड आहे आणि स्वयंपाकामध्ये वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड आहे.
0: बरं.
1: आणि लोकमत सखी मंचचं काम करते.
0: बरं.
1: गेली 12 वर्षापासून मी कार्यरत आहे, लोकमतशी निगडीत जोडलेली आहे.
0: म्हणजे वाचन आणि
1: लिखाण आणि कविता करणं हे पण माझ्या आवडीचं आहे सगळं.
0: म्हणजे आपल्या कविताही आहेत?
1: हो, कविता पण आहे.
0: बरं, आपण कविता कधीपासून करताय?
1: सर, कविता मी शाळेत असतापासून मला कवितेची आणि मला लेख लिहिण्याची आवड आहे.
0: आता म्हणजे तुम्ही आता शेतीकडे वळलात, म्हणजे आता निसर्गाच्या सानिध्यात गेलात, त्यामुळे तुमचं जे कविता आहे ते आणखीनच खुलून येतील असं एक आहे.
1: हो.
0: बरं, आतापर्यंत काही कविता तुमच्या प्रसिद्ध झाल्यात?
1: हो सर, पेपरला झालेल्या आहेत.
0: बरं.
1: सोबती हा ही कविता प्रसिद्ध झालेली आहे माझी.
0: बरं, कुठल्या पेपरला का कुठं? म्हणजे
1: हो, पेपरला झालेली आहे
0: सोबती.
1: हा, सोबती कविता आहे. अहो रात्र निज जीवन जगती, पण हे सारे सुखाचे सोबती, नाती गोती कामापुरती, नाही कुणी कुणाचे सोबती, मनामधले स्वप्न अधुरे, कधीही होत नाही ते पुरे, ध्येय प्रेम आशांची कधी न पुरती, जन्म एकला मरण एकले, नाही कुणी कुणाचे सोबती, स्वार्थापोटी जीवन जगती, नसे वादळ कोणी माझ्या भोवती, स्वतःसाठी जीवन जगती, कुणी कुणाचे नाही सोबती, अर्ध्यावरती जीवन जगती, अर्ध्यावरती स्वप्नांची पूर्ती, अर्ध्यावर डाव मोडूनी स्वर्गातले दारे उघडून निघून जाती, पण हे सारे सुखाचे सोबती, भातुकलीच्या खेळाप्रमाणे जीवन जगती, पण हे सारे सुखाचे सोबती.
0: छान, म्हणजे एकूणच जीवनानुभवावर तुमची ही कविता आधारित आहे.
1: हो.
0: तर ह्या कवितेचा प्रवास आपल्या आता या शेतीच्या माध्यमातून निश्चितच आणखी फुलणार आहे असंच आहे चित्र.
1: हो.
0: तर मला एक सांगा, शेती करताना आपण जे शेतकरी आहे, शेतकरी बांधव आहेत, म्हणजे आज शेती संदर्भात नकारात्मक भावना अधिक वाढत चालली आहे, तर त्या अशा शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल आपण?
1: ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना आहे ती सकारात्मक करण्यासाठी मी त्यांना एक उद्देश सांगू इच्छिते की पीक कधीही, समजा नापीक झालं तर निराश होऊ नये, पुन्हा आपण आयुष्याच्या नव्या मशाली पेटू, हे जे वाक्य आहे ते आपण पुन्हा शेतकऱ्यांनी तयार व्हावं आणि खचून न जाता शेतीमध्ये अजून काय करता येईल हे पुढे बघावं त्यांनी.
0: निश्चितच. पण ही जी शेती करताना आज शेतीमालाला जो भाव नाही किंवा एकूणच शेतीमध्ये

0: खर्च आणि उत्पादन खर्च याच्यामध्ये फरक पडतोय किंवा अंतर आहे, तर या अनुषंगाने आपण काय सांगाल?
1: या अनुषंगाने मी असं सांगेल की समजा सोयाबीनला भाव नाही तर ज्वारीला भाव असतो, आणि उडदाला भाव आहे तर तुरीला भाव नसतो. कदाचित म्हणजे कोणत्या पिकाला भाव जास्त आहे आणि कोणतं पीक ह्याच्यामध्ये आपण ठरवू शकतो की प्रॉफिट आपल्याला कोणत्या पिकामध्ये मिळालं नाही कोणत्या मिळालं आहे, तर याच्यामध्ये कधी कधी थोडंसं आपण शेतकऱ्यांनी समाधानी व्हावं असं मला वाटतं.
0: म्हणजे हा नफा तोटा हा भरून निघणारा असतोच.
1: असतोच असतोच.
0: चला तर ठीक आहे जहागीरदार मॅडम, आज आपण आमच्या आपल्या शेतीमधले जे काही आपले अनुभव आहात ते आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात, सांगितलात. एकूणच तुमचा हा शेतीतला प्रवास, म्हणजे अचानक तुम्ही शेतीकडे वळलात पण तो आता तो यशस्वी होत आहे. आपण आज आमच्या आकाशवाणी स्टुडिओत आलात, आमच्याशी बातचीत केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण प्रगतीशील महिला शेतकरी सुवर्णा अनिल जहागीरदार यांची अनुराग पोवळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण काल रात्री 11:10 पर्यंत

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTHच्या पत्रवाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ मध्ये सत्तांतर. आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगाल मध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडू मध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधल्या मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजपा 2/3 बहुमत मिळवेल असा कल आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 111 जागांवर विजय मिळवला असून 95 जागांवर ते आघाडीवर आहेत. तृणमूल काँग्रेसच्या केवळ 44 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला असून तृणमूलचे 37 उमेदवार आघाडीवर आहेत. 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेलं काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील. काँग्रेसनं 2, माकपानं 1 जागेवर विजय मिळवला आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 66 जागा जिंकल्या असून ते 40 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 32 जागा जिंकल्या असून ते 28 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे 26 उमेदवार विजय झाले असून 21 जागांवर ते आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस 2 जागांवर विजय झाले असून 3 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. PMKचे 2 उमेदवार जिंकले असून 3 ठिकाणी ते आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये माकपाला 2, भाकपाला 2, भाजपाला 1, DMKला 1 जागा मिळाली आहे. केरळमध्ये माकप प्रणित LDFची पिछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे 63 उमेदवार विजयी झाले आहेत. मुस्लिम लीगचे 22 जण विजयी झाले असून सत्ताधारी माकपने 26 जागा जिंकल्या आहेत. भाकपने केवळ 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपाचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपानं 81 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 12 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 9 जागांवर विजयी झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत. आसाम गण परिषदेनं 8 जागा जिंकल्या असून ते 2 जागांवर आघाडीवर आहेत. पुद्दुचेरीमध्ये NR काँग्रेस भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत झालेल्या कलानुसार NR काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या असून 2 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपानं 3 जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकने 5, AIDMKने आणि काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. TVK 2 जागांवर आघाडीवर असून 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपाच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आज झाली. त्यातल्या 5 जागा NDAला मिळाल्या आहेत. यात महाराष्ट्रातलं राहुरी, गुजरातमधलं उमरेठ, नागालँडमधलं कोरी डांग आणि त्रिपुरामधलं धर्मनगर या जागांवर भाजपाने विजय मिळवला. कर्नाटकमधल्या दावणगिरे आणि बागलकोट इथं काँग्रेसचे उमेदवार जिंकले तर महाराष्ट्रात बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीतल्या निकालांमुळे देशातली लोकशाहीच नव्हे तर संविधान जिंकलं आहे, संविधानिक संस्था जिंकल्या आहेत अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रियेतले सर्व कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.
1: आज का ये दिवस कई मायनों में खास है, विशेष है. ये देश के उज्ज्वल भविष्य की उद्घोषणा का दिन है. ये भरोसे का दिन है. भरोसा भारत के महान लोकतंत्र पर, भरोसा परफॉर्मेंस की पॉलिटिक्स पर, भरोसा स्थिरता के संकल्प पर, भरोसा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना पर.
0: बंगालच्या जनतेनं घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयानंतर दिली. भाजपा बंगालच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल आणि आसाममधल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. देशातल्या 78% भागावर आता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं. केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही आणि संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर बंगालमध्ये भाजपानं लोकशाहीच्या मर्यादा आणि नियम धाब्यावर बसवले असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान राज्यातल्या सर्व कार्यालयांमधली कोणतीही फाईल किंवा कागदपत्र बाहेर नेली जाणार नाही, खराब होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिव आणि कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपाचा विजय स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यालयामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. भाजपाने हा आरोप फेटाळला आहे. तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार किंवा समर्थकांवर होणारे हल्ले रोखण्याचे निर्देश पोलीस आणि सुरक्षा दलांना दिल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजय झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. बँका आणि गैर बँकिंग वित्तीय संस्थांमधील कर्ज माफ केल्याचं आश्वासन देणं, कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देणं, या सर्वांसाठी शुल्क वसूल करणं यासाठी गोष्टी फसव्या आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचं आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1 बाद 123 धावा झाल्या होत्या. अटलांटिक महासागरात एका प्रवासी जहाजावर हंता विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यासंदर्भात आपलं स्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर

राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मताने विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

या गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ। अब इजाजत दीजिए।